सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शके 1948, 9 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. श्रोतेहो, आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: अक्षर रूपम नादसंधानम संहिता संधि सैषा गणेश विद्या गणकर्षि निचृत गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तेर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं सयोगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तुलंबोदरानशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः।
1: गिरवाणवाणीमध्ये यशवंत देव यांच्या स्वरात अथर्वशीर्ष आपण ऐकलत। मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र।

श्रोतेहो सकाळचे 6:10 होत आहेत. आता ऐकूया प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभातवंदन. कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची भूपाळी ऐकूया. संगीत आहे वीणा चिटको यांचं.

आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभात वंदन. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संपदा हिरे यांच्या स्वरात ही भक्तिरचना.

संपदा हिरे आणि सहकार्यांच्या स्वरात ओम दत्त ठाकूर महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं प्रवीण जोशी यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम प्रभात वंदन.

सलील कुलकर्णी आणि सहकार्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना.

संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात मधुकर जाधव यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सचिन नेवपूरकर यांचं. प्रभातवंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गोपाल शर्मा यांच्या स्वरात ही रचना.

0: समूह स्वरातल्या या रचनेबरोबरच प्रभातवंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. श्रोतेहो, आता कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया भेंडी लागवड या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, फळभाज्यामध्ये भेंडीला निर्यातीसाठी सर्वात जास्त मागणी आहे, कारण आपल्याकडच्या हवामानात भेंडीच्या प्रमाणित मानांकनांची भेंडी ही उत्पादित होऊ शकते आणि वर्षभर कमी जास्त प्रमाणात भेंडीचं आपण उत्पादन घेऊ शकतो. निर्यातीला चांगला वाव आणि देशांतर्गत स्थानिक मागणी खूप असल्यानं वर्षभर भेंडीला भाव चांगला मिळतो. म्हणून भेंडीची लागवड करण्यावर आपण प्रत्येकानंच भर द्यायला हवा. चांगल्या व्यवस्थापनात एकरी 4 ते 6 टन उत्पादन मिळतं. चुनखडीयुक्त जमिनी सोडून खोल, मध्यम खोल पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत भेंडीची लागवड करावी. 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी अगर टोकन पद्धतीने भेंडीची लागवड करावी. भेंडीची लागवड सरीवर मध्यपोटात अगर सपाट वाफे पद्धतीने आपण करू शकतो. चांगली पूर्वमशागत करून घेतलेल्या जमिनीत उपलब्धतेनुसार एकरी 10 टन कुजलेलं शेणखत घालावं. भेंडीला 5 गोण्या सुपरफॉस्फेट, 3 पोती युरिया आणि 2 गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांची मात्रा देणं अपेक्षित आहे. संपूर्ण सुपरफॉस्फेट, पोटॅश आणि अर्धा युरिया लागणीच्या वेळी द्यावा आणि महिन्यात राहिलेला अर्धा युरिया द्यावा. भेंडीची लागवड जून, जुलै आणि ऑगस्ट तसंच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये करणं हे जास्त उपयोगाचं ठरतं. परभणी क्रांती, पुसा सावनी, आर्का अनामिका आणि खासगी कंपनीच्या काही जाती चांगल्या आहेत. अनुभवानुसार आपण जातींची निवड करायला हवी. एकरी साधारणतः टोकणीसाठी 4 ते 5 किलो बियाणं आणि पेरणीसाठी 5 ते 6 किलो बियाणं वापरावं. 2 ओळीतलं अंतर फुटभर आणि 2 रोपातील अंतर टिचभर राहील अशा बेतानं एका ठिकाणी 1 बी टोकावं. अगर पाभरीने पेरणी केल्यास विरळणी योग्य पद्धतीनं करावी. 15 दिवसात नवीन बी लावून नांगे भरून घ्यावेत. भेंडीला आवश्यकतेनुसार आणि हंगामनिहाय जमिनीच्या योग्य प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं. शिवाय कोळपणी अगर भर द्यावी. शेत तणविरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. लागण केल्यानंतर जातीनिहाय 1.5 ते 2 महिन्यात भेंडी तोडणीसाठी तयार होते. पुढे 1.5 ते 2 महिने भेंडीचं उत्पादन मिळत राहतं. मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या वेळच्या वेळी करणं अपेक्षित आहे. भेंडीवर विषाणू रोग मोझॅक हा येण्याचा धोका असतो आणि एकदा का हा मोझक आला की संपूर्ण पीक धोक्यात येतं. म्हणून या किडीचं वेळीच नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. भेंडी फळाची काढणी भेंडी कोवळी लुसलुशीत असताना करावी. जून अथवा मोठ्या आकाराच्या भेंड्यांना गिराईक घेत नाही, म्हणून भेंडीची दिवसाआड तोडणी करावीच लागते. तोडणी केल्यानंतर निर्यात करायची असेल तर लांबी, गोलाई,

0: कार इत्यादी गोष्टींचा विचारात घेऊन आपण त्याची प्रतवारी करायला हवी, योग्य प्रकारे पॅकिंग करावं आणि मग त्या निर्यातीसाठी पाठवाव्यात. भेंडीला अरब आणि इतर देशातून प्रचंड मागणी आहे, मात्र निर्यातीसाठी गुणवत्तेची सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भेंडी त्यांना हवी असते. गडद हिरव्या रंगाची, कोवळी लुसलुशीत, एकसारख्या आकाराची 6 ते 7 सेंटीमीटर लांबीची भेंडी फळं ही डागविरहित साठवणीसाठी योग्य आणि फळास कोणत्याही प्रकारची इजा न झालेली भेंडी ही निर्यातीसाठी योग्य समजली जाते. स्थानिक बाजारात सुद्धा प्रतवारी करून आपण विक्रीसाठी भेंडी पाठवावी. एकंदरीतच मंडळी, भेंडी हे कमी दिवसात कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारं असं पीक आहे, त्यामुळं आपण प्रत्येकानंच या पिकाचा चांगल्या पद्धतीने विचार करायला हवा.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात भेंडी लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
2: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, ही पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी आहे मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
1: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
2: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ॲप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50-45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
1: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
2: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामध्ये त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो की 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
1: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
2: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आजार आहे तसंच कॅन्सरचा आजार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही, पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
2: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणला आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला तिथे तो वाढतो किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो. त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो

0: जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्स मध्ये जातो बॉडी मध्ये आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत फुफ्फुसे आहेत लिव्हर आहे तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्स मध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्स मध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्स मध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्स मध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठ दुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात. स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे हाडांचे फ्रॅक्चर्स होणे हे प्रॉब्लेमही ऍडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे, तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
2: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो, किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
2: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत, म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते.

0: आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकल्यात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
3: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता आज दिनांक 7:10 प्रादेशिक बातम्या 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि त्यानंतर आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी लखलख चंदेरी आपण ऐकू शकाल 8:55 सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमात अर्थक्रांती जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसेच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवा याचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग सादर करते श्रीनिवास जरंडीकर 9:30 प्रभातीचे रंग लेखक विजयकुमार उर्फ नंदू गुरव 10:00 मराठी चित्रपट संगीत 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल आपण ऐकू शकाल 11:00 11:40 भावधारा श्रोते हो दुपारी 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 12:00 आज यामध्ये सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर आणि त्यानंतर श्रोत्यांचा सहभाग असलेला कार्यक्रम लाईव्ह डायल इन आजचा विषय असेल लोणचे मुरांबे पाककृती दुपारी 1:05 गीतबहार 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र 1:45 भावधारा 1:55 आय सी

0: श्रोतेहो, आपल्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, संध्याकाळी 5 वाजता. 5:30 वाजता युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात भारूड आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा 6:30 वाजता. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची, हा पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम. 8:15 काही हिंदी भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला जोशी यांचं गायन, त्यांनी गायलेला राग केदार आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: बघितलंस, सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं, मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं, कुठून आणायचे ते?
2: अगं, विश्रामबागच्या दांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या दांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा म्हणजे आमचे हे.
3: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.
4: अहो सरकार, कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
5: अहो, या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
4: कोण ही खाशी स्वारी?
5: अधिक महिना जावळ बापू नवाण.
4: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देवाज ऑर्डर.
5: अगो बाई, खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप, मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आज मंगळवार, दिनांक 9 जून 2026. आजचा सुविचार: आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण त्याकडे कशा नजरेने पाहतो यावरच आपले सुख अवलंबून असते. सुविचार आपण ऐकलात.
6: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: घराची मन निवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजान मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे। क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यात आहे।
2: संस्कृत वाणी, संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृत वाणी जरूर ऐका दर महिन्याच्या 1 आणि 3 सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत,
4: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
3: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
4: तर कधी असते अपेक्षा।
3: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
4: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
3: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
4: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
4: प्रभातीचे रंग
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
5: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत। आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिक

0: सांगितलं पाहिजे, न घाबरता.
1: तर श्रोते हो जरूर ऐका, 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या

0: साखळीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेल्वेमार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहनी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझ्या 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना मला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघीने तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्याबद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर, चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉव्हलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेची रिटायर्ड लष्कर जनरल बीबी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय कोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल 3 दिवशी

0: अफगाणिस्तानवर एक डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला, मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. श्रोतेहो ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बरं, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बरं,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसले अडथळा नाहीये. तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात. चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसला अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: बर डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान

0: असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असेल की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकरणाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बरं. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायने डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडदा पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
1: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
0: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल ची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
1: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
0: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिरं अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगवेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञा पत्र त्यांच्याकडून भरून घेणे असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
0: बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
1: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
0: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञा

0: पत्र
1: बर
0: हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो.
1: बर
0: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरलं असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर मग कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील
1: काही काही बऱ्याचदा कुटुंबाचाही विरोध असतो.
0: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होत.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतात ते अतिशय प्रशिक्षित आहे. त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोतेहो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:37 झालेली आहेत. आमचा या पुढचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी

0: जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
0: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
3: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ। जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून।
4: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय।
5: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह।
4: अगं कुठून आणायचे ते?
5: अगं विश्रामबागच्या भांडेकरांकडून। परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या भांडेकरांकडून।
4: सासूबाईंचा मुलगा
5: म्हणजे आमचे हे
6: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्स च्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या।
7: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
8: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे।
7: कोण ही खाशी स्वारी?
8: अधिक महिना जावई बापू नवाण।
7: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं। देवाज ऑर्डर।
8: अहो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली।
9: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोते हो आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
10: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
11: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार गौरीताई।
12: नमस्कार
11: गौरीताई। अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
12: नक्की। साधारणपणे गेली जवळपास 12-13 2014 आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात।
11: बर,
12: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो।
11: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
12: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठलीही एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे।
11: खरं आहे।
12: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो।
11: गौरीताई मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
12: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे। आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात।
11: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता। आमची वेबसाईट आहे www.anurupviwaha.com। गौरीताई आता सध्याची युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे

0: कुलमुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलामुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला.
0: हो, हो.
1: कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोत्या नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 83-90-90-20-23. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
6: नमस्कार
5: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
6: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाही, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे तिथे दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात खडे झाले त्याची आपण कारण बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, ते साठून राहते पित्ताशयाच्या पिशवीत म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली

0: तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत
1: आहे.
0: गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे, म्हणजे येथे एक सिम्पटम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही ते पित्ताशयाच्या पिशवी साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं. 60% पेशंट मध्ये पित्ताशयाचे खडे विरघळू शकतात, त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आता पण असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंट मध्ये खडे विरघळतात असं नाहीये, पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात ते कायमस्वरूपी थांबायला मदत तर होतेच, खड्या विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणता होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणजे की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
1: नक्कीच, म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली.

0: उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर होता शोभा गुरटू यांचा.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
4: दर मंगळवारी सकाळी 9:30
3: प्रभातीचे रंग
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

कांचन यांच्या स्वरात गुरुनाथ शेणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रंजना प्रधान यांचं. या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नितीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरु होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमध्ये हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1,00,000 अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बेस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HG कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमी

0: 4 simple. Namaskar.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: मानवी जीवनात अन्न किती महत्वाचं आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं जे म्हटलेलं आहे ते सार्थ आणि यथार्थ आहे। अन्नाविना जीवन व्यर्थ आहे। पाण्याविना मासा जसा तडफडतो तसा अन्नाविना माणूस अक्षरशः तडफडतो। आणि म्हणूनच अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं सांगण्यात येतं। ब्रह्मसत्यम जगत मिथ्या असा वादविवाद करणाऱ्या पंत पंडितांना एकदा का दुपारचे 12 वाजले आणि पोटात कावळे कावकाव करीत ओरडू लागले, म्हणजे केवळ अन्नच सत्य बाकी सर्व मिथ्या आहे असा ब्रह्म साक्षात्कार होतो। म्हणूनच मराठीमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे, जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंड वासी। अन्नाचं हे महत्व लक्षात घेता काही लोक मात्र विचित्र रीतीनं वागताना दिसतात। त्यांचा असा सिद्धांत आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळं काय वाटेल ते झालं तरी अन्न पानात टाकून उठायचं नाही, अन्न पानात टाकणं म्हणजे महापाप आहे। या सिद्धांताच्या आहारी जाऊन कित्येक लोक आपल्या आहाराची क्षमता लक्षात न घेता वाढलेलं सर्व अन्न नको असताना सुद्धा जेवून मगच उठतात। परिणामी कित्येक जण आपलं आरोग्य गमावून बसतात आणि काही तर मृत्युमुखीही पडतात। अन्न हे ब्रह्म आहे, अन्न देव आहे, म्हणून अन्न पानात टाकून उठणं महापाप आहे, नको असलं तरी ते खाल्लंच पाहिजे वगैरे लोकांचे हे समज म्हणजे प्रत्यक्षात गैरसमज असून त्या खुळचट कल्पना आहेत। हिंदू धर्मात आणि संत वाङ्मयात ब्रह्म हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो। त्यापैकी जीवनाला अत्यंत उपयुक्त ते ब्रह्म असा एक अर्थ आहे।

अन्न हे जीवनाला अत्यंत उपयुक्त असल्यामुळं अन्न हे ब्रह्म आहे असं संबोधण्यात येतं. याचा अर्थ असा नाही की ज्या अन्य आणि सूक्ष्म अर्थानं परमार्थात ब्रह्म आणि देव हे शब्द वापरले जातात त्या अर्थानं अन्न ब्रह्म आहे. आता अन्न शक्यतो पाण्यात टाकू नये ही गोष्ट खरी आणि याबाबतीत दुमत असण्याचं कारण नाही. प्रश्न येतो असा की दुसऱ्या कोणाच्या आग्रहास्तव किंवा आपल्या चुकीच्या अंदाजानं जर पाण्यात जरुरीपेक्षा जास्त अन्न वाढलं गेलं तर काय करायचं? नको असताना पाप लागेल या भीतीनं खायचं की नको म्हणून अन्न पाण्यात तसंच टाकायचं? याबाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की नको असताना अन्न खाणं हेच खरं महापाप आहे आणि नको असताना पाण्यात टाकणं हे महापुण्य नसलं तरी पुण्य मात्र नक्कीच आहे. नको असताना जे अन्न खाल्लं जातं ते अन्न हे ब्रह्म नसून ब्रह्मराक्षस आहे आणि खाणाऱ्याला ते तारक नसून मारक आहे. याच्या उलट पाहिजे तेवढंच खाल्लेलं अन्न खाणाऱ्याला पुष्ट आणि तुष्ट करतं आणि अशा माणसानं जर वाढलं गेलेलं अन्न जर पाण्यात टाकलं तर ते अन्न वाया किंवा फुकट तर नाहीच जात पण ते कुणाच्या तरी माणसाच्या किंवा अन्य प्राण्याच्या मुखात नक्कीच पडतं. आणि म्हणून दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम अशी उत्कृष्ट म्हण प्रचारात आहे. पानात अन्न टाकणं ही अन्नाची नासाडी नसून नको असताना खाल्लेलं अन्न ही मात्र अन्नाची अक्षरशः नासाडी होय. आणि म्हणूनच भुकेपुरतं खाल्लेलं अन्न हे ब्रह्म असून नको असताना खाल्लेलं अन्न हे ब्रह्मराक्षस होय. म्हणून केवळ खाण्यासाठीच जे अन्न भक्षण करतात ते रोगांनी ग्रस्त होतात तर केवळ जगण्यासाठी जे अन्न सेवन करतात त्यांनाच आरोग्य प्राप्त होतं. आरोग्य हीच संपत्ती होय अशी एक उत्कृष्ट म्हण आहे. परंतु ही म्हण राहते पुस्तकात आणि प्रत्यक्ष जीवनात मात्र उलटाच अनुभव येतो. याचं कारण शरीर प्रकृतीच्या बाबतीत सामान्य माणसं संपूर्ण बेसावध असतात. मानवाला प्राप्त झालेलं शरीर मानवी शरीर म्हणजे एक परम आश्चर्य असून ते एक उत्कृष्ट असं वरदान आहे याची जाणीवच बहुतेकांना नसते. व्हॉट ए पीस ऑफ वर्क इज मॅन द ब्युटी ऑफ द वर्ल्ड अँड द पॅरागॉन ऑफ ॲनिमल्स असं एका इंग्लिश लेखकानं यथार्थ म्हटलेलं आहे. मानवी शरीराकडे पाहिलं तर असं वाटतं की विधात्यानं आपलं सर्व कौशल्य चातुर्य माधुर्य सौंदर्य मुक्त हस्तानं उधळून ही मनुष्य देहाची विलक्षण विस्मयकारक आणि अद्भुत मूर्ती तयार केलेली आहे. त्यात बुद्धीची भर घालून विधात्यानं औदार्याचा कळसच गाठलेला आहे. परंतु बहुसंख्य मानवात विधात्यानं या औदार्याची कौशल्याची आणि सौंदर्याची जाणीवच नाही असं आढळून येत आहे. निरनिराळ्या व्यसनांच्या आहारी जाऊन सुंदर शरीराचं ओंगळ गटार करणाऱ्या या नराधमांना आपल्या या करणीनं त्या विधात्याला काय वाटेल याची पर्वासुद्धा वाटत नाही. त्याचप्रमाणे काही निर्बुद्ध माणसं या देहाला प्रारब्धावर सोडून मोकळी होतात आणि त्याची निगा किंवा काळजी घेत नाहीत. देवाच्या आड येणारा देह अशी समजूत करून घेऊन हे लोक देहाचा तप किंवा तपश्चर्या या सोज्वळ नावाखाली विलक्षण छळ करतात, त्याला ताप देतात, त्याचे हालहाल करतात. ज्या देहाच्या माध्यमातून देव प्रगट होऊन राहिलेला आहे, ज्या देहाच्या सहाय्यानं देवाची प्रत्यक्ष ओळख करून घ्यायची आहे, त्या देहालाच शत्रू समजणारे हे लोक महामूर्ख नव्हेत काय? सामान्यपणे असा एक नियम आहे की माणसाला जे फुकट मिळतं त्याची त्याला किंमत नसते. मानवी देह माणसाला अगदी फुकट मिळाला म्हणूनच त्याला त्याची किंमत वाटत नाही. वास्तविक आपल्या शरीराला जी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय लटकलेली आहेत त्या प्रत्येक इंद्रियाचं मोल अमोल आहे. ही सर्व

0: इंद्रिय म्हणजे देवाचे सुंदर अलंकार असून मानवी शरीर म्हणजे अलंकापुरीच होय. ज्ञानदेवांची आळंदी किंवा विठुरायाची पंढरी म्हणजे वास्तविक हे आपलं शरीर होय. परंतु दुर्बुद्धीच्या अधीन होणारी माणसं या देवाच्या आळंदीचं चोराच्या आळंदीत रूपांतर करतात, ही खेदाची गोष्ट होय. अशा या सुंदर मानवी शरीराची बेसावध राहून योग्य ती काळजी घेतली नाही तर रोगरूपी शत्रू त्याच्यावर हल्ला करून त्याची दैना केल्याशिवाय राहणार नाहीत. जोपर्यंत शरीर निरोगी स्थितीत असतं तोपर्यंतच जगण्यात खरा आनंद असतो. श्रीमंती आणि अलोट संपत्ती घरी पाणी भरत असली तरी ती सर्व व्यर्थ होय जर शरीर प्रकृती निकोप नसेल तर. ज्याला कडकडून भूक लागत नाही आणि रात्री गाढ झोप मिळत नाही तो लक्ष्मी नारायण असला तरी खऱ्या अर्थानं दरिद्री नारायणच समजावा. युक्त आहार आणि युक्त विहार यांच्याद्वारा देहाची नीट निगा राखणं आणि त्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. कारण चांगलं आरोग्य किंवा उत्तम शरीर प्रकृती हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 8:55 होत आहेत. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत या जाहिरात प्रसारणानंतर.
1: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
3: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर

0: कधी असते अपेक्षा।
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
0: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
0: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग,
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा।
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा।

0: लता मंगेशकर आणि तलत अजीज यांच्या स्वरात बाजार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खय्याम यांचं.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोप. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
6: कमी वेळात जास्त नफा
7: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.

0: कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट आशिकी. श्रोते हो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण

करणारा उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9:10 झालेली आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश. अर्थक्रांती जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसेच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवा चे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया आज भाग दुसरा. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.
1: श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली ही मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.
2: सर, जसं आपण आपल्या अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानाविषयी बोलतो आहे, या अभियानाची आपण उद्दिष्टे आतापर्यंत सांगितलेली आहे, पण हे अभियान पूर्ण देशामध्ये कुठे कुठे राबवलं जात आहे त्याबद्दल काय सांगाल?
3: आपले राष्ट्रीय लेवलची जी टीम आहे, आमचे जे अर्थतज्ञ अनिल बुगळ साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख साहेब, ही जी मंडळी मध्यंतरी आता मुर्मू मॅडम आपल्या राष्ट्रपती त्यांनाही भेटले, त्यांनाही सर्व सविस्तर सांगितलं. आपले चित्रपट तयार केलेले आहे मॅडम, ती चित्रपट ज्यावेळी त्यांना दाखवली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की होणे गरजेचं आहे. त्यावेळी त्यांनी उद्गार काढले, मला ते म्हणले मी त्यांना भेटलो त्या मॅडमना वगैरे सांगितलं, तिने याला अगदी छान तिने त्यांना दिला रिस्पॉन्स चांगला दिला. तिने सांगितले हो सर होणं गरजेचं आहे, ह्यासाठी मी सुद्धा शिफारस केंद्राला करते. त्याप्रमाणे त्यांनी शिफारस केली, बोलताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की सगळं बघून होणं गरजेचं आहे, किती गरज आहे ही त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी ते आमच्या अनिल बुगळ साहेबांनी उद्गार काढले. मी म्हटले आतापर्यंत महात्मा पिता बघितले, मी महात्मा माता कधी बघितली नाही, ती मी आज बघितली म्हणजे तुमच्या रूपानं, हे त्यांचे उद्गार आहेत. दुसरं 2022 2000 लोकांच्या समुदायात ज्येष्ठांच्या पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला, तो आपल्या रामनाथ कोविंद साहेब माजी राष्ट्रपती त्यांच्या समोरही अशी चित्रपटीद्वारे कार्यक्रम दाखवला गेला आणि तो बघितल्यानंतर त्याच्या अगोदर असं झालं की 8 दिवस त्यांनी याला परवानगी दिली नाही. बघून साहेब म्हणले अजून 8 दिवसानंतर म्हणलेत ते मी सांगतो, कारण माझी IAS अधिकारी जे आहेत ती जोपर्यंत येस म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाहीत, कारण ही योग्य काय चुकीचं आहे ते ठरवतील त्यानंतरच येणार. त्यावेळी ज्यांना वाटलं की ही योग्य आणि ही होणं गरजेचं आहे, त्यानंतर तिने काय केलं म्हणजे मी आता तुमच्या कार्यक्रमात येतो, त्यांनी तारीख दिली. त्यानंतर 2022 हा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, त्यावेळी सुद्धा त्यांनी उद्गार काढले, खरोखरच हा कार्यक्रम चांगला आहे, हा देशाच्या दृष्टीने फार मोठा मौल्यवान आहे आणि तो होणं गरजेचं आहे. त्यात एक तत्व सांगितलं गेलं, ना व्यक्तीला, ना पार्टीला, ना जातीला, ना धर्माला, आमचं मत आमच्या ह्या प्रस्तावाला. आज मला सांगा आमचे जवळजवळ आता 20 कोटीचे आसपास ज्येष्ठ नागरिक आलेत, आणि मग मला असं म्हणायचं आहे आमच्या 10-20 कोटी लोकांपैकी बहुत 12 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना हे पैसे देणं गरजेचं आहेत. अशा 12 कोटींना दिलं तर तो खर्च किती येईल, तर एक 12-14 लाख कोटी खर्च त्यासाठी येईल सरकारला, म्हणजे सरकारच्या उत्पन्नाच्या 4% खर्च ह्याच्यावर खर्च होणार आहे. एवढं दिलं तर एवढ्या लोकांना हे 10,000 देणार आहे, ह्या तरुणाईला सुद्धा पुढच्या जीवनात शाश्वती मिळणार आहे. अरे उद्या ही झालं की उद्या आपल्याला पण माहिती ही त्यांनाही जीवनात शाश्वती पुढे मिळाली ना, कारण आता बरीच वस्तू आहेत की 60 वर्ष झालं कुठे पेन्शन सन्मानधन कोणाला मिळतच नाही, पण देशाने जर असं सांभाळलं तर फार मोठा हा प्रश्न आपल्या देशाचा मिटेल. तर हा संपूर्ण ग्रामीण भागात येईल आणि ग्रामीण भागाचा पैसा फिरेल तर टॅक्स रुपये सरकारला मिळून जाईल आणि खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं शहराकडून खेड्याकडे चला, आज दागा झाले, पण हे जर केलं

0: तर खेडे आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि देश सुधारेल. कारण आपला भारत देश हा खेड्यांनी बनलेला देश आहे आणि ज्यावेळेस खेडी सुधारतात त्यावेळी देश सुधारतो. एवढा मोठा ह्याच्यात फार मोठा प्रश्न आहे आणि मी त्यांना सलाम करतो आमच्या ह्या अर्थज्ञ अनिल बुके साहेबांना की जिने हा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. परवा सुद्धा बघा तुमच्या हरिपूर इथं आहे, हरिपूरमध्ये सुद्धा आता कार्यक्रम मोठा झाला आमचा इथं. त्याला समाज कल्याणचे अधिकारी आले ते आणि आपले शेरकर मॅडम म्हणून इथं आहेत, डेपुट सरपंच आहेत हरिपूरला, त्यांनी कार्यक्रम तो अटेंड केला. पण महिला वगैरे अशा भरपूर आल्या त्या, त्यांना तो भावला की म्हटलं काय नाही आपण हा लढा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ते शेअर कमिटी होतील महिलांची सुद्धा आणि असं केल्यामुळे ही ताकद सगळ्या ज्येष्ठांची जर वाढली तर सगळ्यांच्या लक्षात येईल. कारण सरकार म्हणतोय तुम्ही नुसतं मागून काय करायचं, तळात नोटा होणं गरजेचं आहे ना. मग तळातनी ज्यावेळी मागणी जास्त येते त्यावेळी हे आंदोलन मोठं होतं आणि सरकारला ते देणं भाग पडतं. आणि हा प्रश्न जेवायचा आहे आणि मला सरकारला विनंती करायचं आहे की सरकारनं ह्याच्याकडे आपल्या मुलाप्रमाण बघावं आणि ह्या लोकांची सेवा करण्यास संधी आहे त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा.
1: सर आता जसं बरेच वर्षापासून आपण पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थे वाळवाचे अध्यक्ष आहात, तर बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना आपण या संघटनेमार्फत मदतही केली आहे अनेक रूपामध्ये, तर याच्यामधला एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला आठवतो का एखाद्या ज्येष्ठांचा?
0: असे बरेच प्रसंग आहेत, काही प्रसंग असे आहेत परिस्थिती चांगली आहे. परवा आम्ही काटेच वाटप केलं.
1: बर,
0: एका माणसानं आम्हाला गावातल्या काठी दिल्या. म्हणजे आम्ही काय करतो सगळेच काय आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्ही काय एवढं खर्च केलं तर आम्हालाही परवडणार नाही ना. आम्ही कसं फिर आम्ही फिरतोय तरी आम्हाला अडचण येतो, पैशाशिवाय बाहेर पडताच येत नाही ना. मग आमचंही उत्पन्न कुठलं आहे, आमच्या पगारनं आम्ही भागवत असतो. मग ही दाते जी आहेत त्यांच्याकडे जातो. सर ह्या आपलं मला कसं वाटलं की प्रत्येक गावातनी बघितलं तर ज्येष्ठांच्या हातात कळकाची काठी नाही तर शिवरीची काठी असती. मग मला वाटतं एवढं सामान मग चौकात चौकात बसत्यात तर एखादी चांगली काठी ह्यांच्या हातात जर दिली तर त्यांना किती आनंद वानंद ह्यावयात, सन्मान पण राहून जाईल चांगली काठी माझ्या हातात आल्या म्हणून. असंच मी एका काही लोकांच्या बरोबर चर्चा केली तर एक जण तयार झाला, एक पोपट पॉवर म्हणून होता तो तयार झाला आमच्या गावातला. तर मला मी काट्या देतो. बरं म्हटलं काय अडचण नाही. मग तिने काट्या दिल्या, आम्ही मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या काट्या वाटल्या. पण असं पण नाही की काय ना मी काट्या कमी पडू शकलो, तेवढे सगळ्यांना पुरवू शकलो नाहीत. परिस्थिती असताना सुद्धा एक मंडळी अशी आली, खर्च भरपूर आहे सगळं आहे पण म्हणजे मला काटे जर पाहिजे म्हणजे मला पोरगाय देणार म्हणजे मी काय करायचं. मग आता मला पण काय बोलायच नाही. मग मी परत गेलो, आम्ही दोघं तिघं गेलो, दुसरे दोन काट्या घेऊन आलो, त्या मंडळीनं गाड्या दिल्या. म्हणजे असे गाठवून झाली, काही चेस्मे आम्ही वाटप केली. अशा काय महिला होत भेटल्या म्हणले आम्हाला मला चेस्मा देणं, पोरग म्हणते कशाला पाहिजे चेस्मा, काय चेस्म्याची गरज आहे तुला, म्हणून मला चेस्मा म्हणून पुढे चालताना दिसत नाही म्हणजे काय करू. अशा महिलांनी सुद्धा चेस्मा दिली. ही सुद्धा आम्हाला काही वेळ प्रसंगाने वाटतंय की ह्यासाठी देणं गरजेचं आहे. काही आपल्या पुण्याला वगैरे अशी सर्व्हिसला जी आमची मुलं आहेत जी चांगल्या पदावर आहेत त्या मुलांचंही आम्हाला सहकार्य गावाच्या दृष्टीने मिळतं. कसं मिळतं, आता कोरोना काळ होता ते म्हणले आम्ही गावासाठी ज्या ऑक्सिजनच्या नळकांड्या वगैरे असतात हे तुम्हाला देतो, मास्क देतो, ते तुम्ही वाटा. आम्ही म्हटलं ग्रामपंचायत आहे तिकडे द्या का? नाही म्हणले ते आम्ही तुमच्याकडे देणार आहे म्हणले, तुम्ही वाटणार असला तर आम्ही देतोय म्हणलं द्या. मग ते बॉक्स भरून आमच्या गेले ते आणि आम्हाला आयुर्वेदिक दवाखाना एक सांगलीचा जिल्हा परिषद नामाने दिलेला आहे विरगुळे केंद्र म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, तर तिथं आमचं विरगुळण केंद्र स्थापन झालेलं आहे. तिथं आम्ही विरगुळण केंद्राचं काम करतो. तिथं पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था, चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संस्था अशा दोन संस्था कार्य करतात आणि आता तिसरी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान तीन संघटना तिथं आता कार्यरत आहेत आणि त्या तिन्ही संघटनेमुळे आम्ही महिला पुरुष एकत्र येतो आणि हे कार्यक्रम राबवत असतो.
1: सर आपला भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, अनेक म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळ्या प्रकारचे सण वार आपण साजरे करत असतो, तर आपल्या या संघटनेमार्फतही आपण वृद्ध लोकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे सण अर्थातच साजरे करत असाल, तर त्याबद्दल काही सांगता येईल का?
0: आता थोडक्यात बघा, महिलांचा सण नागोबा. नागोबाच्या महिलांना जुनी गाणी चांगली येतात, जुन्या महिलांना, नवीन महिलांना काहीच माहित नाहीत. मग हे थोडस ती संस्कृती राहावी म्हणून आम्ही काय करतो, सगळ्या महिलांना एकत्र करतो, सगळ्या ज्येष्ठ महिलांना करतो, नागोबा तयार केला जातो. एकाएक महादेव मंदिर म्हणून तिथं आहे, महादेव मंदिरामध्ये तो नागोबा ठेवला जातो, तिची पूजा केली जाते, आरती केली जाते, ती डोक्यात घेऊन तिथं दुसरीकडे आमच्या तिथं एक 200-300 मीटरवर एक सद्गुरु जंगले महाराज मठ आहे, तिथंपर्यंत गाणी म्हणत तिथंपर्यंत गेली जाते आणि तिथं पुन्हा प्रत्येकाला प्रसाद देऊन तिथं हे केलं जातं. हा एक त्या पद्धतीनं आम्ही करतो, दोन्ही सण जे आहेत अशा पद्धतीने साजर करतो. शिवजयंती आहे, शिवजयंतीला आम्ही सादर करत असताना तरुण मुलांच्या मध्ये सादर करतो, माझ्या त्याचे फोटो येत आहेत सुद्धा त्याचे पेपर बातमीत द्या, तर करत असताना मुलांनाही सांगून करतो की शिवाजी महाराजा जसं केलं जसं त्यांचं तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे तुम्ही राहावा, नुसतं डोळमे आणणं नाचवणं हे केलं म्हणजे हे आहे का? शिवजयंती साजरी करणं आहे का? गणपती उत्सव साजरा करणं आहे का?

0: असं त्यांना आम्ही प्रबोधन करतो आणि चौकात आम्ही थांबून येणारे प्रत्येक जे मंडळ आहे त्या मंडळाला आम्ही नारळ देतो, कारण ते वाजवत येत असतात. पण काही वेळा आम्हाला अनुभव जे येतो तेव्हा अगदी हळू आवाजात करून आपलं ते जातात, म्हणजे परिणाम हा चांगला होतो आणि त्यामुळे समाज कार्य त्या निमित्ताने घडून जातं.
1: बरोबर सर. जसं आपण आता हा ज्येष्ठ नागरिक संघटना जी आपण स्थापन केलेली आहे, अर्थातच ही संघटना स्थापनेमागचं उद्देश हे आहे की ज्येष्ठांच्या समस्या सोडवणे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी होणे. तर असा एखादा प्रसंग आपल्याला लक्षात आहे का की ज्यामुळे आपल्याला असं वाटलं की नाही बा ही ज्येष्ठ नागरिक संघटना मी स्थापन केली तर आज त्याचं म्हणजे त्याचं एक समाधान तुम्हाला मिळालं, असा एखादा प्रसंग आठवतो का भावना प्रधान?
0: ज्यावेळी आम्ही संघटना स्थापन करत गेलो काहींचा एक दोन तीन प्रश्न असे आले की त्यांच्या जमिनी मुलांनी नावं करून घेतलेल्या.
1: अच्छा.
0: मग त्याला माहित नाही, मग आम्ही काय केलं एक सामंजस्य करार म्हणून त्याने एक प्रत्येक तहसीलदारला प्रांताच्या मार्फत तो केलेला आहे. त्याने त्याचा अध्यक्ष प्रांत असतात, सचिव तहसीलदार साहेब असतात. मग त्यात एक ज्येष्ठाचा मेंबर एक असतो. मग त्यांना भेटलो, म्हणजे असे काही प्रत्येक तालुक्यात जे प्रश्न आहेत, एक दोन प्रत्येक तालुक्यात प्रश्न येतात त्याचे वाईट परिस्थिती, पण त्यांना हे वाटलं की तितका आनंद त्यांचा बघून की आम्हाला त्याचं समाधान वाटलं काय हे जर व्यवस्थित झालं. मुलांनी सांगितलं मला मुलाच्या वरती काय करायचं नाही, फक्त त्यांना बोलून आपण त्याचं समजवता करूया आणि हे करूया. मला काही पोरांनी द्यायचं आहे, पण माझ्या जे फसवून जे माझ्याने घेतले ती मला वाईट वाटते, म्हणली ती त्यांना एकत्र करून आपलं हे करूया. मग अशा पद्धतीने आम्ही त्यांना एकत्र आणलं, त्यानंतर त्यांनाही समाधान वाटलं आणि त्या कुटुंबालाही समाधान वाटलं.
1: असे
0: काही प्रसंग असे येतात.
1: बरं सर, आज एक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आपण अध्यक्ष आहे, गेले कित्येक वर्षापासून आपण काम करता आहे, देशव्यापी संघटनेचे सुद्धा आपण एक समन्वयक म्हणून काम करता आहे, तर आजपर्यंतचा आपला अनुभव आणि आपण केलेलं कार्य हे लक्षात घेता आज आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की त्यांनी एक समाजाचा घटक म्हणून, एक आपल्या देशाचा एक सक्षम नागरिक म्हणून त्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे याबद्दल आपण त्यांना काय संदेश द्याल?
0: बघा, आता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठाकडे दुर्लक्षित झालं आहे, कारण तिने मला त्यांना असं सांगायचं आहे की आजपर्यंत 60 वर्षापर्यंत तुम्हाला तिने सांभाळले, काही तिने तुम्हाला मागितलेलं नाही, फक्त माया आणि प्रेम द्या, पैसा तिने तुम्हाला कधीच मागितलेला नाही. तुमचं कुठे जरी दुखलं तरी त्याला वाईट वाटते, अरे माझ्या पोराला काही लागलं का, पण तुमचं सगळ्यांचं तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं तो एका कोणाड्यात गेला, कुठल्याच समाजाचं लक्ष त्यांच्याकडे नाही. आणि ही जर लक्ष ह्या तरुणाने दिलं, तिनेही समजून मला त्यांना संदेश द्यायचा आहे, आज आम्ही 60 वर्षाचा आहे, आज 70 वर्षाचा आहे, 80 वर्षाचा आहे, भविष्यात तुम्हीही होणार आहात, तुम्हाला ही वेळ येणार आहे. आज जर तुम्ही तुमचं संस्कार म्हणजे काय, आज जर तुम्ही आई वडिलांना सांभाळलं तर तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील, तुम्ही जर नाही सांभाळणार तर उद्या पोरगाही तुमचा तसाच करणार आहे, मग काय करणार आहे? हा संदेश आहे माझा त्यांना. कृपया की ज्येष्ठाकडे दुर्लक्ष करू नका, ज्येष्ठांचे लक्ष द्या, की आई वडील म्हणजे आपला काळजाचा तुकडा आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या.
1: बर.
0: तसंच ह्या देशात संपूर्ण देशभर हे आमचं आंदोलन चालू आहे. हे आंदोलन चालत असताना आमच्या प्रत्येक राज्यातही प्रश्न काय आहे, काही राज्यातही मान्य केलेलं आहे. तर मागच्या 15 जुलै 2025 संसदेमध्ये अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं गेलं. ते विधेयक काय आहे की 7,000 रुपये सन्मानधन ज्येष्ठांना देण्यात यावं मासिक. दुसरी मागणी काय आहे की त्यांना संपूर्ण राज्यभर फिरण्यासाठी 15,000 रुपये मानधन देण्यात यावं तीर्थक्षेत्रासाठी थोडक्यात. तिसरी मागणी आहे त्यांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत द्यावी. आणि चौथी मागणी आहे की त्यांना एक हेल्पलाईन द्यावी.
1: बर.
0: अशा त्या मागण्या आहेत. मला सरकारला असं सांगायचं आहे की ह्या सरकारने हे विधेयक जे आहे ही मंजूर करून करावं आणि ह्या ज्येष्ठांना न्याय द्यावा. आता त्यांनी काय सांगितले, कारण की आर्थिक तरतूद नसल्यामुळं ते मांडू शकत नाहीत. भले पैशाचा प्रश्न राहिला, पण बाकीच्या तर गोष्टी ते करू शकतात का? नाही. पेन्शन जर राहिला, हेल्पलाईन करू शकतात, आरोग्यदृष्टी करू शकतात, एसटीला ते देऊ शकतात तीर्थक्षेत्र योजनेला. आम्ही जवळजवळ 30 ते 37 हजार लोकांना ह्या 3-3 हजार रुपये वर्षातून एकदाच मिळत होतं, ते मिळालं ही लोकांना. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु असे बरेच लोक राहिल्यात की वयश्रू योजना सरकारने काढली. वयश्रू योजनेला 3-3 हजार रुपये दिलं, बऱ्याच लोकांना मिळालं, पण जवळजवळ 50% लोक राहिलेत की त्यांना मिळालेले नाहीत. मग ही मला सरकारला विनंती करायची आहे की ज्यांची नावं इथे जाहीर झाल्यात, आमच्याकडे ती यादी आहे, त्याप्रमाणे राहिलेल्या लोकांना ते 3,000 मिळालो की जे सामान्य माणसापर्यंत पोहोचतील, म्हणजे त्यांना वाकड, चष्मा, काय डोळ्याचा ऑपरेशन असेल ते करता येईल, ही मला सरकारला विनंती करायची आहे. काही राज्य लोकांनी, काही आपल्या सरकारने आतापर्यंत सन्मान देतो, पेन्शन देतो असंच सांगितलं, पण आतापर्यंत कुणीही काही दिलेलं नाही. त्यामुळं आता आम्हाला अशी वेळ आली आहे की कृपया ह्यांना मला विनंती करायची आहे

0: की आम्हाला कृपया रस्त्यावर उतरायला लावू नका, हीच मला सरकारला नम्र विनंती करायची आहे.
1: बरं सर, आज आपण इथे आलात आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयी आपण विस्तृत चर्चा केली, त्यांचे दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स आपण इथे डिस्कस केले आणि आज आपण इतकं त्यांच्यासाठी कार्य केलं आहे आणि भविष्यातही आपण त्यांच्यासाठी बऱ्याचशा उपाययोजनांबद्दल बोललो, तर आपल्या पुढच्या योजनांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार.
0: नमस्ते. आमची दखल घेतलीबद्दल, ज्येष्ठांना प्राधान्य दिल्याबद्दल आम्ही आकाशवाणीचं आभार आणि अभिनंदन.
2: अमृत कलश या कार्यक्रमात अर्थक्रांती जीवन गौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसेच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवाचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:25 झालेली आहेत. श्रोते हो साडे

0: डॉ. बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवाचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:25 झालेली आहेत. श्रोतेहो 9:30 प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्यापूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: नवनवीन कल्पना धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
4: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88.
5: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com.
4: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
5: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
4: आकाशवाणी सांगली
5: पहिल्यापासून चांगली.
6: रसिक श्रोते हो आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
7: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी ठीक 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
8: कमी वेळात जास्त नफा
9: बस एका क्लिक वर कमाले.
10: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
11: जाणकार बना सतर्क रहा.

मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 9:30 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रभातीचे रंग. प्रभातीचे रंग. लेखक विजय कुमार उर्फ नंदू गुरव. निवेदन यशश्री जोशी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग या कार्यक्रमात श्रोतेहो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण काही विशेष दिवसांबद्दल बोलणार आहे. 1 जून म्हणजे जागतिक दूध दिन. पहाटेची वेळ, आकाशात सूर्याची चाहूल लागलेली असते. गावाच्या वेशीवरून एखाद्या दूधवाहू वाहनाचा आवाज ऐकू येतो. गोठ्यात गुरांची हालचाल सुरू झालेली असते. दुधाच्या किटलीत पडणाऱ्या प्रत्येक शुभ्र थेंबासोबत एका शेतकरी कुटुंबाच्या आशा, कष्ट आणि स्वप्न वाहत असतात. आज या स्वप्नांची जागा पिशवीतल्या दुधानं घेतली आहे. पितळ्याच्या पिवळ्या धमक घागरी भरून सायकलवरून दारात येणारा गवळी आता कुठं दिसत पण नाही. परिस्थिती तर अशी आहे की मुलांना विचारलं दूध कोण देतं, तर मुलं कुठल्या तरी दुधाच्या कंपनीचं नाव सांगतात. परिस्थिती बदलली पण दुधाचं महत्व काही कमी झालं नाही. मंडळी, 1 जून म्हणजेच जागतिक दुग्ध दिन. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं म्हणजेच FAO 2001 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. दूध आणि दुग्ध व्यवसायाचं पोषण, अन्न सुरक्षा, रोजगार आणि ग्रामीण विकासातील महत्व पुन्हा पुन्हा सांगणं हा या दिवसामागचा उद्देश आहे. भारतात दूध हा केवळ आहाराचा भाग नाही तर संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचाही अविभाज्य घटक आहे. सकाळच्या चहापासून ते सण समारंभातल्या गोड पदार्थांपर्यंत दुधाचं स्थान अढळ आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारतानं आपली ओळख निर्माण केली आहे. देशातली सुमारे 8 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंब थेट किंवा अप्रत्यक्षपणे दुग्ध व्यवसायाशी जोडलेली आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. श्रोते हो, यंदाच्या जागतिक दुग्ध दिनाचा केंद्रबिंदू आहे महिला दुग्ध उत्पादकांचं योगदान. ग्रामीण भागातल्या लाखो आयाबाया जनावरांची देखभाल करणं, चारा व्यवस्थापन, दूध काढणं आणि सहकारी संस्थांपर्यंत दूध पोचवणं या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात. अनेक घरांमध्ये दुग्ध व्यवसायामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन आलंय. भारताच्या दुग्ध क्रांतीची आठवण झाली की डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सहकार चळवळीच्या बळावर भारतानं दूध उत्पादनात अभूतपूर्व प्रगती साधली. आजही देशातील अनेक दुग्ध संघ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत. दूध हे कॅल्शियम, प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिजांचा महत्वाचा स्रोत आहे. बालकांच्या शारीरिक वाढीसाठी, युवकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि ज्येष्ठांच्या हाडांच्या मजबूतीसाठी दूध महत्वाचं आहे. त्यामुळे दूध हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून निरोगी समाजाचा आधारस्तंभ आहे. जागतिक दुग्ध दिन आपल्याला एक ग्लास दुधांमागच्या श्रमांची आठवण करून देतो. गोठ्यातल्या पहाटेपासून ते आपल्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या त्या शुभ्र प्रवासामध्ये हजारो हातांचे कष्ट दडलेले असतात. चला तर मंडळी, आज या निमित्तानं दुग्ध उत्पादक शेतकरी, महिला पशुपालक आणि ग्रामीण भारताच्या अथक परिश्रमांना मनःपूर्वक सलाम करूया.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वर्क फ्रॉम होम,
5: हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, 3 जून म्हणजे जागतिक सायकल दिन. कधी काळी शाळेच्या वाटेवर दिसणारी सायकल, शेतातनं दुधाच्या कळशा घेऊन येताना दिसणारी सायकल, नातवाला सायकलच्या पुढच्या दांडीवर बसवून शाळेत सोडणारे आजोबा, किंवा भल्या पहाटे सायकलिंग करत लांब लांब जाणारे यंग जनरेशन. जमाना कितीही बदलला तरी सायकलचं आणि माणसाचं नातं काही थांबलं नाही. सायकल आजही अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. 2 चाकं, 1 हँडल आणि पुढं जाण्याची जिद्द, एवढ्याच साध्या रचनेत माणसाला आरोग्य, स्वातंत्र्य आणि पर्यावरण पूरक जीवनाचा मार्ग सायकलनं दिलाय. श्रोते हो, 3 जून म्हणजे जागतिक सायकल दिन. सन 2018 संयुक्त राष्ट्र महासभेनं या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. 2 शतकांहून अधिक काळ मानवाच्या सेवेत असलेल्या सायकलचं वैशिष्ट्य, टिकाऊपणा आणि पर्यावरण पूरक महत्व जगासमोर मांडणं हा या दिनाचा उद्देश आहे. पण भारतीयांना तो वेगळा सांगायची गरज नाही. सायकल हे स्वस्त, विश्वासार्ह आणि शाश्वत वाहतुकीचं साधन असल्याचं संयुक्त राष्ट्रांनीही मान्य केलंय. आज जग हवामान बदल, वाढतं प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांचा सामना करतंय. अशा वेळी सायकल हा केवळ प्रवासाचा पर्याय नसून एक सकारात्मक सामाजिक संदेश ठरतो. वाहनांच्या धुराशिवाय, इंधनाशिवाय आणि आवाजाशिवाय होणारा सायकलचा प्रवास पर्यावरणाचं संरक्षण करतो. भारतामध्येही सायकलिंगची नवी चळवळ आकार घेतीये. फिट इंडिया यासारख्या उपक्रमांमधून युवकांना नियमित सायकल चालवायचं आवाहन केलं जात आहे. वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक पुन्हा सायकलकडे वळतायत. सायकलचे फायदे केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नाहीत. वैद्यकीय तज्ञांच्या मते नियमित सायकलिंगमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं, स्नायू बळकट होतात, मानसिक ताण कमी होतो आणि मधुमेह, स्थूलता यासारख्या आजारांचा धोका घटतो. दिवसातील अवघी अर्धा तास सायकल चालवायची सवय सुद्धा आरोग्यासाठी मोठा लाभ देऊ शकते. श्रोते हो,

सायकल आपल्याला आणखी एक महत्वाचा धडा शिकवते. संतुलन राखायचं असेल तर पुढं जात राहावं लागतं. जीवनाचंही तसंच आहे. अडथळे येतात, चढ उतार येतात, पण प्रवास थांबवायचा नसतो. या जागतिक सायकल दिनानिमित्त पुन्हा एकदा त्या जुन्या सायकलीची आठवण काढूया. शक्य असेल तर काही अंतर सायकलवरून पार करूया, कारण सायकल हे केवळ वाहन नाही, ती आरोग्याची वाट आहे, पर्यावरणाची साथ आहे आणि शाश्वत भविष्याकडे नेणारा एक सुंदर प्रवास आहे. प्रभातीचे रंग या कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण काही विशेष दिवसांबद्दल बोलतोय. 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. पहिल्या पावसाच्या सरी पडतात आणि कोरड्या मातीतून एक विलक्षण सुगंध दरवळू लागतो. हा गंध लाखो रुपये दिले तरी सेंटमध्ये मिळायचा नाही, तो मातीत मिसळूनच अनुभवावा लागतो. पहिली सर आली की झाडांच्या पानांवर साचलेली धूळ धुऊन निघून जाते आणि पानं पुन्हा तरुण होतात. निसर्ग नाचायला लागतो. नदीचं पात्र नव्या आशेनं भरून येण्याची चाहूल लागते. निसर्ग आपल्याशी बोलायला लागतो, फक्त त्याचा आवाज ऐकायची गरज असते. श्रोते हो, 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं या दिवसाची घोषणा केली. आज जगातल्या 150 अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या पर्यावरण दिनाचा केंद्रबिंदू आहे हवामान कृती. वाढतं तापमान, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि बदलतं हवामान यांचा सामना करण्यासाठी आता कृतीची वेळ आली आहे असा संदेश जगाला दिला जातोय. सांगली जिल्ह्याचाही पर्यावरणाशी अतूट संबंध आहे. कृष्णा, वारणा, मोरणा आणि येरळा या नद्या जिल्ह्याला जीवन देतात. मात्र गेल्या काही वर्षात बदललेलं हवामान, उन्हाळ्यातलं वाढतं तापमान आणि भूजल पातळीत होणारी घट यामुळं पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधिक अधोरेखित झालंय. सुदैवानं सांगली जिल्ह्यात जलसंधारण, वृक्ष लागवड आणि नदी संवर्धनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. गावागावात शेततळी, बंधारे, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. अनेक सामाजिक संस्था आणि नागरिक स्वयंस्फूर्तीनं वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यात 1000 रोपं लावायची तयारी सुरू आहे. श्रोते हो, पर्यावरण म्हणजे केवळ झाडं नव्हेत. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, जैवविविधता, मातीचं आरोग्य आणि मानवी जीवन यांचं एकमेकांशी असलेलं नातं म्हणजे पर्यावरण. आपण वापरत असलेली प्रत्येक प्लास्टिक पिशवी, वाया घालवलेला प्रत्येक थेंब आणि तोडलेलं प्रत्येक झाड भविष्यातल्या पिढ्यांवर परिणाम करत असतं. श्रोते हो, हा दिवस आपल्याला एक साधा पण महत्वाचा संदेश देतो. पर्यावरणाचं रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची आहे. आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. चला, या जागतिक पर्यावरण दिनी एक झाड लावायचा, प्लास्टिकचा वापर कमी करायचा आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपायचा संकल्प करूया. कारण निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य सुरक्षित राहणार आहे.

श्रोते हो, प्रभातीचे रंग या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण काही विशेष दिवसांबद्दल बोलतोय. निमित्त आहे बालकामगार विरोधी दिनाचं. श्रोते हो, हातात पुस्तक असायला हवं. त्या वयात जर एखाद्या मुलाच्या हातात वीट, हातोडा, झाडू किंवा कामाचं ओझं दिसलं तर ते केवळ त्या मुलाचं नव्हे तर संपूर्ण समाजाचं अपयश ठरतं. या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. यंदा हा दिवस विशेष महत्वाचा ठरलाय, कारण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अहवालानुसार जगभरात अजूनही सुमारे 13.80 कोटी मुलं बालकामगार म्हणून काम करतायत. त्यापैकी 5.40 कोटी मुलं धोकादायक आणि आरोग्यास अपायकारक कामांमध्ये गुंतलेली आहेत. गेल्या काही वर्षात या संख्येत घट झाली असली तरी 2025 पर्यंत बालकामगार मुक्त जगाचं उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. बालकामगार होण्यामागं दारिद्र्य, शिक्षणाची कमतरता, बेरोजगारी, स्थलांतर आणि सामाजिक विषमता ही प्रमुख कारणं आहेत. अनेक मुलांना शिक्षणाऐवजी उपजीविकेची जबाबदारी स्वीकारावी लागते. परिणामी त्यांचं बालपण, शिक्षण आणि भविष्यातल्या संधी हिरावल्या जातात. आपल्याकडे बालकामगार रोखण्यासाठी विविध कायदे आणि योजना राबवल्या जात आहेत. शाळा बाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, कुटुंबांना आर्थिक आधार देणं आणि बालहक्कांविषयी जनजागृती करणं यावर भर दिला जातोय. श्रोते हो, बालकामगार हा केवळ कायद्याचा विषय नाहीये तर तो संवेदनशीलतेचा विषय आहे. आपल्या परिसरात एखादं मूल काम करताना दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष न करता संबंधित यंत्रणांना माहिती देणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, कारण प्रत्येक मुलाला कामाचं ओझं नाही तर स्वप्नांचे पंख हवे असतात. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू, हातात पुस्तक आणि मनात आशा असावी हीच या दिवसामागची खरी भावना. चला बालपण जपूया, बालकामगार मुक्त समाज घडवूया.

बराय तर श्रोते हो, आजच्या प्रभातीचे रंग या कार्यक्रमातून मी यशश्री जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग. लेखक विजय कुमार उर्फ नंदू गुरव. निवेदन यशश्री जोशी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: मध्यम लहरी 231.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। 10:00 श्रोते हो आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांच्या स्वरात शाहीर हुनाजी बाळा यांची रचना आपण ऐकलीत. चित्रपट होता अमर भूपाळी आणि संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोते हो, आज संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिवस आहे. आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. चित्रपट आहे स्वयंवर झाले सीतेचे.

0: क्रीडांगण वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: नवनवीन कल्पना धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
3: श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या भागात आपण संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया शोभा गुरुटू यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. चित्रपट आहे धन्य ते संताजी धनाजी.

0: शोभा गुरटू यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता धन्य ते संताजी धनाजी.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यातही

श्यामची आई या चित्रपटातलं प्र के अत्रे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्याच स्वरात पुढचं गीत ऐकूया. मोलकरीण या चित्रपटासाठी गीत आहे पी सावळाराम यांचं.

आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आजच्या भागात आपण संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं ऐकत आहोत.

भीमसेन जोशी यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता स्वयंवर झाले सीतेचे. कार्यक्रमात आता शाहीर हुनाजी बाळा यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत अर्थातच वसंत देसाई यांचं. चित्रपट अमर भूपाळी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:30 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आज 9 जून प्रतिभा संपन्न संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिवस आहे. गाता रहे मेरा दिलच्या आजच्या भागात आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली काही सुंदर गीतं ऐकणार आहोत.

श्रोतेहो, वसंत देसाई हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत संगीत नाटकात जितकं जिव्हाळ्यानं घेतलं जातं तितकंच ते हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा आदरानं आणि प्रेमानं घेतलं जातं. ते त्यांच्या सांगीतिक प्रतिभेमुळंच. त्यांनी आपल्या कार्यकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारची गीतं दिली. शास्त्रीय संगीतातले राग अतिशय सोप्या पद्धतीनं चित्रपटात आणले. वसंत देसाई यांनी शास्त्रीय संगीताला जनमानसात इतकं लोकप्रिय केलं की सर्वसामान्य माणूस सुद्धा शास्त्रीय रागांवर आधारित गीतं अगदी सहजपणे गुणगुणू लागला.

गुड्डी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं वाणी जयराम यांनी. श्रोते हो, वसंत देसाई हे पारखी होते. या चित्रपटात त्या काळचा नवा आवाज म्हणजे वाणी जयराम यांना वसंत देसाई यांनी या चित्रपटासाठी विचारलं आणि या चित्रपटातूनच त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. गुड्डी या चित्रपटानं वाणी जयराम यांना देशभरात ओळख मिळवून दिली. त्यांनी नवीन आवाज जसे चित्रपटसृष्टीत आणले तसंच काही प्रतिथयश शास्त्रीय कलाकारांना चित्रपटात आणणं ही अशक्यप्राय गोष्ट सुद्धा करून दाखवली. झनक झनक पायल बाजे या चित्रपटासाठी उस्ताद आमिर खान आणि तबलावादक पंडित सामता प्रसाद यांना तसंच गुंज उठी शहनाई या चित्रपटामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईचा वापर हे करून त्यांनी चित्रपटांचं संगीत अजरामर केलं. ही थोर मंडळी चित्रपट संगीताला त्या काळी दुय्यम दर्जाचं संगीत मानत असत, त्यामुळं त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. पण वसंत देसाई यांचं शास्त्रीय संगीतावर आधारित असलेलं चित्रपट संगीत ऐकून त्या संगीतानं प्रभावित होऊन त्या सर्वांनी चित्रपटात आपली कला सादर करायला होकार दिला. श्रोते हो, यातच वसंत देसाई यांची प्रतिभा आणि त्यांच्या संगीताचा मोठेपणा सिद्ध होतो. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रार्थना आजही अनेक ठिकाणी गायल्या जातात. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली गुड्डी या चित्रपटातलीच ही एक सुंदर प्रार्थना.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। आजच्या भागात आपण संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं ऐकत आहोत। कार्यक्रमातलं या पुढचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती।
1: वेध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही।
3: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत। उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात। दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
4: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता, सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: श्रोतेहो, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ही भावगर्भ प्रार्थना केवळ सांगितिकदृष्ट्याच अमूल्य आहे असं नाही, तर ती सोपीसुद्धा आहे, म्हणूनच ती सगळ्यांपर्यंत पोचली. याच चित्रपटात ही प्रार्थना आणि एक वेळेला गायली गेली, ती लता मंगेशकर यांच्या भावगर्भ आवाजात. श्रोतेहो, केवळ डफ मागं कोरस इतकंच संयोजन त्यांनी केलं. अतिशय साधेपणा, लता दिदींचा भावगर्भ आवाज आणि वसंत देसाई यांचं दैवी संगीत. श्रोतेहो, वसंत देसाई यांच्या संगीतात कुठेही भपका नव्हता, आरडाओरडा नव्हता. अत्यंत मोजकी वाद्य वापरून स्वरांच्या अचूक संयोजनामधून थेट मनाला भिडणारी चाल बांधणं ही त्यांची खासियत होती. ते आपल्या संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचे. संगीतकार जितके अधिक प्रयोग करतात तितक्या त्यांच्या कक्षा अधिक रुंदावत जातात. आता याच्या पुढचं गाणं, आता त्याला गाणं म्हणावं का भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला रॅपचा प्रकार म्हणावा, ते आपण ऐकूनच ठरवूया.
1: आओ बच्चों खेल दिखाए, छुक छुक करती रेल चलाए, सीटी देकर सीट पर बैठो, एक दूजे की पीठ पर बैठो, आगे पीछे पीछे आगे लाइन से लेकिन कोई ना भागे, सारी सीधी लाइन में चलना, आंखें दोनों नीचे रखना, बंद आंखों से देखा जाए, आंख खुले तो कुछ ना पाए, आओ बच्चों रेल चलाए. सुनो रे बच्चों, टिकट कटाओ, तुम लोग नहीं आओगे तो रेलगाड़ी

0: हा रॅपसारखा वेगळा प्रकार करून त्यांनी आपल्या संगीतात एक वेगळा प्रयोग करून बघितला. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असावा. आत्ताच्या रॅप सॉंग्सचा पाया वसंत देसाई आणि दादामुनी म्हणजे अशोक कुमार यांनी घातला असं म्हणायला काहीच हरकत नाही, नाही का? श्रोतेहो, कार्यक्रमातली या पुढची गीतं ऐकूया काही क्षणात.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: प्रत्येक स्त्रीचा भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

श्रोतेहो, संगीतात जेवढा आनंद असतो तेवढाच विरह आणि वेदना सुद्धा असते. पण वेदनेला जेव्हा सुरांचा स्पर्श होतो तेव्हा त्याचे अश्रू न राहता गाणं बनतं. गुंज उठी शहनाई या चित्रपटाच्या संगीतासाठी वसंत देसाई यांनी धाडस केलं होतं. भारतीय सिनेसृष्टीत त्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खा साहेबांना चित्रपटात सनई वाजवण्यासाठी राजी केलं होतं. उस्तादजींची शहनाई आणि लतादिदींचा आवाज जेव्हा एकत्र आले तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं.

श्रोते हो, वसंत देसाई आपल्या नावाप्रमाणेच संगीताचे वसंत होते. हिंदी मराठी चित्रपटसृष्टी आणि संगीत नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ जेव्हा जेव्हा आठवला जाईल तेव्हा वसंत देसाई यांचं नाव आदरानेच घेतलं जाईल. त्यांच्या संगीतात शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया होता आणि वैविध्यपूर्ण संगीतरचना त्याही प्रायोगिक संगीतरचना होत्या. सूर लाभले जास त्याला मरण कशाचे या उक्तीप्रमाणे ते त्यांच्या स्वरांच्या रूपानं नेहमीच आपल्यासोबत राहतील.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

साधना सरगम यांच्या स्वरातलं हे गीत होतं लीना कुलकर्णी यांचं आणि संगीत होतं केदार मुळे यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा.

0: हे गीत होतं सुधीर बापट यांचं आणि गायलं होतं स्वप्नील बांदोडकर यांनी.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
3: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
4: पहाटेची मनवाऱ्याची झुळूक,
5: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
4: टवटवीत फुलांचा सुगंध,
5: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
4: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
5: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
4: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
5: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
4: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
5: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
4: वर्तमान
5: आणि
4: भविष्यात आहे.

सलील कुलकर्णी यांच्या स्वरात लीना शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजताहेत. श्रोतेहो, आता आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026 वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझ्यांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाहीत.
1: बरं मग.
0: पाटी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी,
1: अरे
0: माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एम ए केलं आहे.
1: काही वेडेपणा देते काय.
0: मजा ग, विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडा हसायचं आणि सोडून द्यायचं, झालं.
1: हे मात्र खरंय. पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येतात ना, वाईट वाटत.
0: हॉटेल्स वाले, दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचंय की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नाही आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा, मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का.
1: रोहित काय रे.
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असत.
1: म्हणजे एक दिवस प्रेम मिळालं असतं. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार, थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार, प्रेम, स्नेह, माया,
0: ममता, प्रीती, अनुराग आणि इश्क मोहब्बत.
1: पुरे पुरे पुरे. बस आता थोडस कामाचं बोलूया का. तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
0: बापरे, सकाळी कशासाठी ग.
1: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात, हे तुला माहितीये.
0: हो माहितीये, म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
1: पण
0: काय सांगत होती फोनवर.
1: बघ, म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे, पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटत की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
0: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे नाही का. बरं, मला सांग तिला काय अडलं.
1: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत.
0: सुपर, अंजीर, अनार, आंबा, ऍपल.
1: 4 अक्षरी शब्द हवाय.
0: अच्छा, 4 अक्षरी आहे का. मग अननस, अमृत, अक्रोड किंवा आलूबुखार.
1: बस बस बस, आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे, यातलं काहीच नाही. तो शब्द होता अवाकाडो.
0: अच्छा अच्छा अच्छा, अवाकाडो, सुपर फूड अवाकाडो. काय तर म्हणे हार्ट साठी, वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
1: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट, किवी, रामबुतान, ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
0: हे पण फॅडच आहे. तुला नाही असं वाटत का. आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग.
1: मध्ये की नाही, आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो. हा, त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात. तू सांग काही अंदाज आहे.
0: अच्छा, मला विचारतेस. अगं म्हणजे असतील 20-25 प्रकारची.
1: चूक, तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात.
0: बापरे.
1: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी, या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी.
0: क्या बात है. म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
1: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही, तर साहित्य, संस्कृती, संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे.
0: हो ना, पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा. आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या.
1: हो ना रे, खूप वाईट वाटत. काय कमाल गाणी आहेत रे त्यांची, अतिशय गोडा. म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात.
0: सुमन कल्याणपूर

0: 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे.
1: होय, त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली. रहे न रहे हम किंवा
0: तुमने पुकारा और हम चले आए.
1: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं बहिणाने भाई की कलाई से. हा,
0: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हें प्यार करते करते किंवा दिल एक मंदिर.
1: हो, किती सुंदर आहे रे.
0: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत निंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
1: हो ना, ये समा समा है प्यार का, कसली गोड गाणी आहेत रे. शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का तुमसे ओ हसीना किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने मध्ये किती
0: खट्या.
1: शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव वा वा वा
0: आणि रे मजी मजरती श्रावण.
1: हा, त्यांचा सोज्वळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो. ही आधी खूप मोठी आहे.
0: खरंय खरंय, पण काही वेळा आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर.
1: अर्थात सच्चा कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो. सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या. त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला.
0: म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत.
1: खरं,
0: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला.
1: ग्रेट.
0: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार पद्मभूषणने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं.
1: हो ना, त्यांच्याविषयीच सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण.
0: पुन्हा एकदा वाचूया नाही का.
1: हो ना,
0: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात. सुखदा वाटतं की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय.
1: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्या सोबत राहतील.
0: खरंय, आणि काय आहे की जग राहाटी चालूच असते ग. आता आपणच बघ, मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो नाही का.
1: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं नाही का.
0: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय किंवा आहारशास्त्र असेल,
1: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हेच सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार. गंमत आहे की नाही.
0: योगला योगा म्हणणार नाही का. आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार.
1: आणि डाएट शिवाय.
0: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतात.
1: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
0: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी,
1: अरे हो रे,
0: कसले ज्यूसेस, बापरे. म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
1: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
0: काय काय काय काय फंडे.
1: ट्रेंडिंग. हो
0: हो, सुखदा तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग.
1: अरे हे आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
0: क्या बात है, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
1: हो ते जाऊ दे. पण रोहित, हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 50-60 मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
0: अगं 50-60 म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्मान आणि अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
1: हा हा हा हा, बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
0: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
1: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
0: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो नाही का.
1: आपणही नाही का रे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं. पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
0: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
1: बापरे तू काय एकदम म्हणजे मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे.
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.

0: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान, त्याचं सुद्धा काही फॉर्म भरायचा असेल तर आपण करूया तेही.
1: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते, नाही का?
0: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो, नाही का?
1: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
0: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो, हेच खरं.
1: काय ट्रिगर म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
1: हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
0: हा काय रे, असं काय बोललास तू? कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे?
1: अगं मी दोनदा बोललो की मस्तपैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
0: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू, हा काही ट्रिगर नाही. हा
1: ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी माझा करून घेतो चहा, आता तू पण घेणार असशीलच.
0: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढूशा बुडकुल्यात नको देऊ चहा.
1: मग
0: म्हणजे आता घ्यायचाच चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
1: अच्छा, मग मगात पाहिजे तुला, अशी आज्ञा सरकारांची. बरं, चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का, म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का?
0: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
1: बघूया काय काय, डब्या चिवडा वेफर चकली नाहीतर बिस्किट.
0: भले शाबास, म्हणजे मुळात तेही माहित नाही, आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ मला खाऊ घालणार वाटत आपण.
1: का का का, आता काय घाबरली, स्वतः केलेलं खायला आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
0: बाहेरच्या कुणी ऐकलं ना तर म्हणतील बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
1: आलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, रोज मरे त्याला कोण डळे.
0: बस बस बस बस बस.
2: अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं?
1: आता काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का.
0: रोहित नाटक पुरे झालं बरं का, एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा आणि हो सोबत खारी बिस्किट.
1: गलत डिमांड, आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे, त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपातले शंकरपाळे मिळतील.
0: रोहित मी हुकूमशहा आहे का रे, हा आपल्या आरोग्यासाठी त्यांना हे सगळं.
1: अगं पण मी कुठे म्हटलं असं, आणि हे बघ तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बरं का.
1: पण नक्की काय फॉलो करतेस तू?
0: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होत, तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
1: कळलं, काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं, आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
0: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं, अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
0: हो हो हो हो, लगेच डिफेन्स मोड मध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
1: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज्य.
2: दादा मी नाही खात पिझ्झा बर्गर, आठवतंय ना
1: काय
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
1: ते पिकनिक होत आणि तू तू माझं खाणं काढू नकोस. हा हे बघ, मी आईला फोन लावू का, ती म्हणते कि कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
0: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही.
1: सांग ना ते.
2: हा बरं बरं, ते जाऊ दे, आणि नाहीतर ये आमच्या योगा क्लास मध्ये.
1: थांब थांब थांब थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी चालतं.
0: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल

0: पर बात आ रही है क्या भेजी में?
1: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
0: रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा हमको भेजा है तुमको भेजा है क्या? नको नको.
1: बर बाई राहिलं. बर शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय?
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणारं धान्य फळ किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
0: शर्वरी तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाठ पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
1: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या वापराव्यात, कारण आपल्या शरीराला आपल्या डीएनएला त्याची ओळख आणि सवय असते.
0: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
2: आणि खरंच हे त्या त्या प्रांतातून येतं की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
0: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खातंय किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं हा विचार योग्य नाही.
2: हा आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, 5 इंद्रिय वगैरे काय?
1: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा,
0: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी. आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
1: आजी म्हणायची ती 5 इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं 1 कप चहाचा प्रश्न आहे.
0: अरे
1: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग तुझा चहाचा विचार पक्का आहे का?
2: एक काम करूया दादा, चल आज मीच मस्त फक्कड चवदार झकास.
0: अगो अगो हो हो हो, नेमकं काय करणार आहे तरी काय?
2: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में दादा साहब हमारी मदद करेंगे.
1: चे, मदद बिदत काय करणार नाही आपण. मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो.
0: चला आवरा, तुम्ही दोघही बाजूला व्हा, मीच करते चहा मस्तपैकी आलं गवती चहा घालून.
1: मग शर्वरी आपण असं करूया की चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन.
0: अरे रे,
1: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचं स्तोत्र म्हणूया.
2: दादा एक मिनिट, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा.
0: अगं ए माझे आई, ते चहा नाहीये ते, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है.
1: असं ते कळलं.

श्रोतो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसही 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती. या पाककृतींविषयी आपण चर्चा करणारच आहोत. लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा STD कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचन क्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले विटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलं आहे की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्त्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या हाताला वाढले जातात कारण हे पदार्थ खारट, आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये. चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा.
1: बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही पाककृती असतील तर त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतूमध्ये सर्वांसाठी ते तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे ठरेल असा माझा प्रश्न.
0: नक्की. आणि तुम्ही खरं तर आजच्या पाककृती
1: नाही महत्व, त्यानंतर तैरी पाण्याबद्दल तर आहेच, पण विशेष करून
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता.
1: थँक्यू मॅडम.
0: हॅलो.

आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची. तर खरं तर पुदिना हा पोटासाठी थंड असतो. कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी. म्हणजे ऋतू कोणताही असो पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी. पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय.

0: त्याच्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय. हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
2: हॅलो.
0: हॅलो बोला.
2: हॅलो.
0: हा बोला बोला, ऐकू येतोय आवाज.
2: हा मी हॅलो जरा आवाज. हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: नमस्कार.
2: हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना?
0: हो येतोय येतोय, बोला.
2: हा, का मी आवळ्याचं हे सांगते, मुरंबा आवळे स्वच्छ धुवून म्हणजे चुपके पाहिजे. त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो म्हणजे विदाउट चिटिंग, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात, त्या पाकळ्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात. हॅलो. त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणीत त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून थोडी नुसत्या टाका आणि त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या थोडी हे. मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्या पाकळेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या. त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली की जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त. आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या, पाक जो तयार झालेला आहे आपला त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा. आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये, पोळी बाजूला काढायच्या, नाहीतर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात. म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे. तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोड गोड पण नाही लागणार, म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं तावायला. आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही ज्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचं नाही, छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात. आपला मुरुंबा तयार. ओके, थँक्यू.
0: थँक्यू. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार. रसिका हो, लोणजी चटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते. पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं. आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हॅलो.
0: बोला. हॅलो. बोला.
1: हॅलो.
0: हा बोला, तुमचा आवाज येतोय.
1: मी स्मिता वर्तक बोलते.
0: नमस्कार.
1: मी आता आपल्याला वाचतो म्हणजे कोवळ्या बांबूच्या लोणच्याची रेसिपी सांगते.
0: कमाल कमाल, सांगा.
1: आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात. त्या कोवळ्या बांबू याचे चीर करायचे, असे त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग हे सगळं लावायचं त्या वाटळ या लांबी त्याला वाटत म्हणतो.
0: बर.
1: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. ही आमच्या सोमवारची क्षत्रिय समाज म्हणजे वाढवल.
0: बरं.
1: त्यांची पावसाळ्यासाठी बनण्यात बनव

0: करण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
1: कमालच आहे. आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद धन्यवाद स्मिताताई. पुढचा कोण?

0: हेलो हेलो नमस्कार तर मला असं वाटतं श्रोते हो आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय एकमेकांना शेअर करतोय तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग हळद तेल लिंबाचा रस मीठ गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला मेथी या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात. पुढला कॉल घेऊया. हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार.
1: हॅलो
0: हा नमस्कार.
1: हॅलो
0: हा नमस्कार.
1: आवाज येतोय?
0: येतोय येतोय आवाज येतोय.
1: हा मॅडम मी रुपेश सुंदरासी बोलतो.
0: नमस्कार.
1: मला असं माहिती की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते. लोणची किंवा खारट पदार्थ ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीचे एखादी रेसिपी सांगा ना. कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं आहे का मुरंबा वगैरे असा.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू. मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात. पण कसं असतं ना थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता कारण मुरांब्या ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात. गुळ घातलेली एखादी गोष्ट कमी तेलाची गोष्ट ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत. आणि रोज तर खाऊच नये खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय. आणि या सग मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं. तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण अशा असे पदार्थ बनवले पाहिजेत आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं काय खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होते काय काय खाल्लं की आपल्याला पचत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं. पुढचा कॉल घेऊया. हॅलो नमस्कार. हॅलो
2: हॅलो
0: हा नमस्कार.
2: नमस्ते मॅडम. नमस्कार. विषय खूप छान आहे खूप लक्ष आहे मला प्रकृती खूप आवडते त्याच्यामुळे आणि मी वनिता मंडळची.
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई पुन्हा आपण ट्राय करू शकता आपण पुन्हा प्रयत्न करा. लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच बऱ्याच बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत. म्हणजे कैरीचं लोणचं लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं मिरचीचं लोणचं हे पारंपरिक आहेत आहेच. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो
2: हॅलो मग असे कॉल कट झाला. मग मला आजचा विषय खूप छान आहे मस्त आहे. मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे आकाशवाणीची फॅन आहे. मी गुड लिस्नर आहे.

0: आपण कुठून बोलताय?
1: सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याच सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं. एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तमरित्या बनला जातो. अजून आणि मुरांब्याचं सुद्धा जितका कैरीचा केस असेल त्याच्या पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता. आताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी, तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
1: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची शिंगाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवा असेल तर. आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा शिंगाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे ताईंनी सांगितली, ती लोणचं चटणी कोशिंबीर या लिंबू मीठ हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो, तर या लोणच्यांमध्ये निर्णयी लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंब्याचं लोणचं हे सगळं तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते, तर ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं. त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले आणि त्यात मोहरी, तिखट, मीठ आणि तेल आणि विनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं ही सगळी. आता जवळच पावसाळा येऊ घातलाय आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतोय. नमस्कार.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: मी बोलते मी चिकू पिकलेल्या चिकूचं लोणचं बनवतो
1: पिकलेल्या चिकूचं लोणचं
0: पिकलेल्या चिकूचे साल काढायचं आणि त्याचं चिप्स करायचं आणि मस्तर ते शिंबाचा रस घ्यायचं म्हणजे एक वाटी चिकूचा थोडी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडस शिजवायचं म्हणजे 5 सारखा करायचा म्हणजे आल्याचे तुकडे अर्कांचे तुकडे थोडी दालचिनी पोरसण्याची थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याचे पिकलेल्या चिकूच्या त्या पोळी घालायच्या आणि असं बनवायचं की चिकूच आणि दुसरं माईस पुळा आणि फोड आणि मेथी आणि कारलं हे मधुमेहासाठी तर हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचे मेथीला फोड आणायची आणि थोडस वाळवायची म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात शिकवायचं आणि माईस पुळा कापून हळद आणि मिठात 1 दिवस घालून ठेवून द्यायचा सगळं मिश्रण एकत्र करायचं त्याच्यात शिंग हळद आणि शेंगरी घालायची

0: म्हणजे ते मधुमेहासाठी ते खूप चांगलं आहे. आता कधीतरी मधुमेहासाठी लोणच्याची रेसिपी मागितली, म्हणून त्याची रेसिपी देत आहे. धन्यवाद.
1: खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली, माईन मुळा, कारलं आणि मेथी. मेथी मेथी दाणे आपण भिजवून, मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो, नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो, माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो, मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी, एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक दीड टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुवून मीठ लावून एक दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून, आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची. आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून, म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो, जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो.

0: तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती, म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं. आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे. त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं. हॅलो
1: हॅलो,
0: हा नमस्कार, बोला.
1: हा मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात आपली लिंबू, ती लिंबूचे चार कोरी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता चार चिट्या तीन चिट्या अशा चिट्या काढायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपलं जेली टाइप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, हे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते आटू म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, ते चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं ना हे म्हणजे विरगळलं ते गूळ की त्याच्यात त्या लिंबाच्या पोळी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या पोळींची कव आपला लिंबूची जी साले असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक जीव झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि मी हे मीठ लोणचं मस्त पैकी म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे. थोडंसं आपलं बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागते हे लोणचं तयार आपलं लोणचं. ओके थँक्यू,
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे. तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं.

0: नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकू टिकत नाही, त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात, त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
1: हॅलो. नमस्कार, मी नीनाधर चोपडे बोलतोय कारंजा घरगेवरून.
0: नमस्कार, बोला.
1: हा दीदी, कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकल्या या दोन्ही कवटाचं करता येतं, आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही, रेसिपी सर्वांना माहिती आहे, कारण त्याचा घर काढून बाकी. पण ही पित्त प्रकृतीची जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही, पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कोणाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
0: कमाल कमाल. आता छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही, एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवत आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं, फोडून त्यात गुळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं, आणि फार कमाल लागतं कवठ. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवठ खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवठ दिसेल ना, पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचनशक्तीसाठी कवठ चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. नमस्कार. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगज बिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
2: हॅलो, मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
0: बोला.
2: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं. कोकणाचा मोठी काकडी मिळते, त्याला तवसा म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती दुधीच्या भाजीसारखी चिरायची.
0: बर.
2: त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट, त्या मोहरी फेसून घालायची, त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची.
0: बर.
2: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं, 3-4 दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल, आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यासाठी डायबिटीस किंवा बीपीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे, म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
0: हा नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. ऐकू येत आहे, बोला.
3: हा, मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं.
0: हा
3: हा, वडगाव जंगल.

0: तिथनं बोलत आहो मी.
1: बोला बोला.
0: मला असं विचारायचं आहे तुम्हाला, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतचं पण आपण बाजारात घेतो, तपास करून ते दुकानातलं जर घेतलं आपण तर महागडं भेटेल म्हणजे स्वस्त मिळते. हा आणि घरी जर बनवलं तर महागात पडते.
1: बर.
0: हा तर हे हे तफावत कशी का बा त्यांना कसं का पुरवतात बा असं स्वस्त विकायला.
1: नाही तुमचा विषय चांगला आहे पण
0: कसं कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून
1: हा
0: प्रश्न अतिशय महत्वाचा.
1: कसं आहे एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते, आपला कैरी आंबा प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं. आपल्याकडची तेलाची धन्यवाद. पुढील.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: राजू गुजर बोलतो. राजूच्या आवाज.
1: बोला.
2: राजूच्या आवाज वरूनच मंदिर अजिबात असतील. आपण एवढे सर्व सांगताय लोकशी वगैरे पण ती त्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट करत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
1: मुळातच लोणची हा प्रकार साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची म्हणून त्याला म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल इतके छान छान लोणची मुरांबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावं असं वाटतं की या लोणची मुरांब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे सुरमई आणली किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात. फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी

घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोण, त्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मुळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंद्यांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिली. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल. आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या. आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत राहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

नाव मोठं लक्षण खोटं या सिनेमातलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत होतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. आणि याच सिनेमातलं हे आणखी एक गाणं आहे, शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार अनिल अरुण.

नाव मोठं लक्षण खोटं या सिनेमातलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, अशी दुर्मिळ गाणी, असं अभिजात संगीत आणि आपलं सांस्कृतिक आयुष्य, आपले भावनिक आयुष्य ह्या सगळ्या गाण्यांनी समृद्ध असं केलेलं आहे. आणि ही सगळी गाणी फक्त आणि फक्त प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. तेव्हा ट्यून करा मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले राहा.

0: बन्या बापू या सिनेमातल्या अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं ऋषिराज यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी.

मुंबईचा जावई या सिनेमातलं ग. दि. माडगूळकरांचं हे गाणं होतं. आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आणि आपण ऐकता हा कार्यक्रम गीतबहार, मराठी सिनेमातल्या गाण्यांचा कार्यक्रम.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं तूच माझी राणी या सिनेमातलं हे गाणं होतं राजेश मुजुमदार यांचं आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो, ही अशी गाणी जी आपल्याला आपली वाटतात आणि प्रत्येकाला आपल्या खाजगी आयुष्याशी निगडीत आपल्या भावनेशी निगडीत वाटतात. कारण सिनेमा खोटा असतो परंतु आयुष्य किती तऱ्हे तऱ्हेनं खरं असतं हे दाखवण्याची कुवत कॅमेऱ्यात असते आणि म्हणूनच ती कलाकृती अजरामर होते आणि कायमची आपल्या मनावर कोरली जाते आणि ती पिढ्यानपिढ्या चालत राहते. तसंच ह्या गाण्यांचं आहे. ग दि माडगुळकर, सुधीर फडके, आशा भोसले, लता मंगेशकर असे अनेक कलाकार जे आपल्या खाजगी आयुष्याशी खूप खूप असे जवळचे आपल्याला वाटतात ते ह्याच मुळे असं मला वाटतं.

0: संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे, नाही का श्रोते हो? म्हणजे आपलं मन तणावातून मुक्त करण्यासाठी, खूप आनंदी राहण्यासाठी संगीत गाणं ह्याचं खूप याची खूप खूप मदत होते आपल्याला, नाही का? आणि म्हणूनच म्हणतात की गाणं आहे ना आहे, गाणं चाहिए. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केली आहे. आणि आत्ता आपण ऐकत होतात कार्यक्रम गीतबहार. आता दुपारचं 1:30 आहे, राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. पण आता आधी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्युमुखी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात साठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांच्या

प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे CBSE शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक CBSEनं जारी केलं आहे. यात 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतन्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळी केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगियो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर

0: भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 मुळे देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 1-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात नो व्हेकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश. आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. रावेर, यावल, मुक्ताईनगर, फेजपूर, भुसावळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार वाऱ्यामुळे हजारो केळींची झाडे जमिनीवरती आडवी झाली तर काही ठिकाणी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे केळीचा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असले तरी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटाच्या बंडखोर महिला उमेदवारांनी मात्र मोठे आव्हान उभे केले आहे. ठाकरे गटासह 2 अपक्षांची उमेदवारी कायम असल्यामुळे जळगावची लढत आता चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार आता उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थित उमेदवार, अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी जळगाव महापालिकेने नो व्हेकल डे उपक्रम हा राबवला. महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि अनेक कर्मचारी सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भुसावळ शहरात गाजलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास, CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली. जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरण्याचे आणि सिलबेट न लावणारे वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघात

0: अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मे महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम झाला. सोनार व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दर वाढले. ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्यास मात्र सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील 112 गावांची विविध विकास योजनांची निवड करण्यात आली. रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला. या अभियानामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे मात्र स्वागत केले. मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई मात्र गंभीर बनली. विहिरी, बोरवेल आणि जलस्रोतांची पातळी घटल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, पंचनामे जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना मात्र दिसली. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्र गस्त, नाकाबंदी आणि शोध मोहीम वाढवल्या. अवैध धंदे, मटका, जुगार आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात मदत झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बैठका घेतल्या. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. जिल्हा वार्तापत्र आत्ता आपण ऐकलं आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांना, सुरेश भट यांची ही रचना आहे.

0: भीमराव पांचाळ यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा धांडोळा घेणारी साहित्य वेद ही माला ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान म्हणजे हिंदुस्थानात आलेल्या परदेशी प्रवाशांनी घडविलेली अखंड हिंदुस्थानाची प्रदक्षिणा होय. या ग्रंथाचं लेखन दोन खंडात झालेलं आहे. दोन्ही खंड मिळून आलेल्या प्रवाशांची संख्या 26 इतकी आहे. पहिला खंड हा इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन 1524 या कालखंडाचा आहे. या कालखंडात सर्वप्रथम आलेला प्रवाशी म्हणजे मॅगेस्थेनिस. त्याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 302 ते इसवी सन पूर्व 288. हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे प्रवास वर्णन लिहिणारा इजिप्शियन ग्रीक आणि रोमन साम्राज्याचा नागरिक असलेला एक अज्ञात खलाशी. पुढे फायान, इवान चॉ

0: ఈజింగ్ అండ్ కంపెనీ, అల్బెరోని, మార్కోపోలో, జోర్డినో కాటాలాని, ఇబ్న్ బతుతా, నికోలద కౌంటి, అబ్దుల్ రజాక్, అప్నాసి నికితిన్ అని शेवटचा వాస్కోదగామా. या कालखंडात हिंदुस्तानची त्यावेळची असलेली सामाजिक परिस्थिती, रीतिरिवाज, कौटुंबिक जीवन, चालीरीती, सतीची प्रथा, जातीव्यवस्था, धार्मिकता, व्यापाराचे स्वरूप, सम्राट अशोकाने बांधलेले स्तूप, बौद्ध तीर्थस्थळे, नालंदा विहार, चंद्रगुप्त, सातवाहन, चोला यांचा कालखंड असा मोठा तपशील या प्रवाशाच्या प्रवासवर्णनामध्ये नमूद केलेला आहे. सुरुवातीच्या काळात गझनीचा महमूद याने केलेल्या आक्रमणाच्या आणि केलेल्या लुटीचा संदर्भ आपणास ठाऊक आहे. परंतु त्याच्या या स्वारीच्या काळात आलेला प्रवासी म्हणजे अल्बेरोनी याने केलेली भ्रमंती आणि केलेला सखोल अभ्यास यातून जो ग्रंथ साकारला गेला आहे त्याचे नाव आहे तहकीक ए हिंद. भारतात अस्तित्वात असलेल्या सर्व विषयांचा समावेश म्हणजे हा ग्रंथ होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनमध्ये बौद्ध धर्म पोहोचला होता. याला कारण चीनी सम्राट मिंग ती याच्या आमंत्रणावरून इसवी सन 67 मध्ये कश्यप मातंग आणि धर्मरत्न हे दोन भिक्षू चीनला गेले. त्यांनी बौद्ध धर्माची सूत्र भाषांतरित केली आणि त्यानंतर चीनमध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रसाराला सुरुवात झाली असं इसवी सन 399 मध्ये आलेल्या फाययान या चीनी प्रवाशाने नमूद केलेलं आहे. दुसरा खंड इसवी सन 1500 ते 1681 या कालावधीचा आहे, म्हणजेच पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ हा आहे. हा कालखंड मुघल साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीने व्यापलेला आहे. कोणत्याही काळात कोणत्या राजाचे राज्य कोणत्या प्रदेशावर होते याचा तपशील, त्याचबरोबर राजांच्या आणि सत्तेच्या काळात ज्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्या पाहता त्या काळाच्या इतिहासाचा संदर्भ साधने म्हणून हा प्रवास वर्णनाचा निश्चितच उपयोग झालेला आहे. या सगळ्यांची माहिती तपशिलाने या खंडात येते, त्यावरूनच या काळातील अनेक घटना आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुनंदा भोसेकर यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ग्रंथाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पीक संजीवके ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन्स या नावाने ओळखली जातात. पिकांच्या वाढीवर आणि अंतर्गत क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही संजीवके करत असतात आणि त्याचे दृश्य परिणाम उपयुक्त ठरतात. नैसर्गिकरित्या वेगवेगळी संजीवके पिकात आढळून येत असली तरी बहुधा त्यांचे प्रमाण कमी असते. बाह्य वापरामुळे हे प्रमाण वाढवता येतं. जिब्रेलिन्स, ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, ग्रोथ रिटार्डंट, इथिलीन हे संजीवकांचे निरनिराळे प्रकार आहेत. वेलवर्गीय भाज्यांमध्ये संजीवकांचा वापर करण्यात येतो. दोडकी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी, पडवळ, तसंच लाल भोपळा, कोहळा, टिंडा, कलिंगड, खरबूज इत्यादी वेलवर्गीय भाज्यात संजीवकांचा वापर करण्यात येतो. इथिलीनचा वापर मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी करता येतो. यांचे रासायनिक नाव 2-फ्लोरा इथाईल फॉस्फोनिक ऍसिड असून ते पाण्यात मिसळते. याची तीव्रता 39.40% असते. संजीवक पाण्यात विरघळून मग त्याचे पाण्यात द्रावण करून प्रत्यक्ष वापराचे मिश्रण तयार करावे लागते. योग्य प्रकारचे संजीवक ठराविक प्रमाणात आणि पीक वाढीच्या योग्य अवस्थेतच वापरणे आवश्यक आणि महत्वाचे असते. संजीवक ही पूरक आहेत. संजीवकांचं प्रमाण आणि पीक अवस्था यांचा मेळ असावा लागतो. संजीवक विरघळण्यास योग्य द्रावण निवडणं आवश्यक आहे. निरनिराळी संजीवके एकत्र मिसळून वापरू नयेत. संजीवके वापरली म्हणजे पोषण आणि पीक संरक्षणही होते हा समज करून घेऊ नये. संजीवके ही उपयोगी आहेत पण त्यांचा अति

गोष्टी वापर हानिकारक ठरतो. संजीवक योग्य प्रमाणात वापरले तरच ते संजीवक ठरते, तेच संजीवक अयोग्य प्रमाणात वापरले तर ते मारक ठरते. संजीवकाचा आधी थोड्या प्रमाणात वापर करून बघावा, अनुभव घ्यावा आणि मगच विस्तृत वापर करावा. 1 ग्रॅम इथरेल पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावे. विरघळलेले द्रावण 1 लिटर मापाच्या चंबूत ओतावे आणि स्वच्छ पाणी मिसळून 1 लिटर मूळ द्रावण तयार करावे. द्रावण सावलीत आणि थंड ठिकाणी ठेवावे. तयार केलेले द्रावण शक्यतो त्याच दिवशी वापरावे.

0: संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग याविषयीची माहिती आता आपण ऐकत होतात कृषीवाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, ही पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जी रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ऍप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
0: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामध्ये त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
0: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
1: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्स मध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेट मध्येही राहतो. त्याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला, ऑर्गन्समध्ये गेला, तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे, तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे, त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरच त्याची ट्रीटमेंट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
0: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
1: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह

0: निसर्गाचं म्हणणं आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे, तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला, सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला, तिथे तो वाढतो, किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्समध्ये जातो बॉडीमध्ये, आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे, तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्स मध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कण आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत, एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्स मध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं, की नेहमी तो पहिले बोन्स मध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांमध्ये जातो. तर बोन्स मध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठदुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ऍडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल.
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत तर ऍक्च्युली त्या शेती जंगल पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहितीये, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
0: मॅम याविषयी आपण जर अजून सविस्तर श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
1: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चाललेल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स

0: म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते. आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिलीत, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहे. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज धनश्री अभ्यंकर यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्धसरण विलंबित आणि द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरी यांनी केलेली आहे. ऐकूया धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्धसरण.

0: धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी, हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शोधा, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातमी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण। वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन। एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय। नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल। नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला। आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं। परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले। जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून। आज आणि उद्या रात्री 8:15 वाजता अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई

न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी, जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील, असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्यापर्यंत पसरला, असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी

संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. कॉंगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी कॉंगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. NEET UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये विविध भारती है, देश की सुरीली धड़कन, छाया गीत। ये कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में।
1: मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। संध्याकाळी 5 वाजलेत, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत। श्रोते नमस्कार, सभेत सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत।

सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात जंगल या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत संदीप चौथा यांचं होतं.

दिलचाहत आहे या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शंकर एहसान लॉय यांचं होतं.

काटे या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर 5:30 युवा आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

फ्रेंड्स, जीवनीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्री

0: हाय फ्रेंड्स, जीवणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो, बरोबर? मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहावं असं वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी एक 12वीमध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी, हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आज तागायत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाज घटत वाढलेला असतो आणि ज्या समाज घटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याच एक प्रतीक आहे, जे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं, भावनेचं वर्णन करते.
0: खरंय खरंय खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावा प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदी मायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात नाहतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
0: वा वा.
1: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
0: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तू किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंय. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहे. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं, पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. गणिक पाऊस

0: त्याची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खर तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून आहे. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसा छान पावसाच्या सरी बरसत आहे, छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे, बाहेरनं पावसाच्या सरी बरसत आहेत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस नक्कीच. आता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळं काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचा जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळे पडतोय, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीच शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव, आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्गा. शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा, फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान, फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान, सागरा मलिन झालस याची आम्हा थोडी यावी जाण,
0: वा वा,
1: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
0: वा कमाल, कमाल खरंच. खूप सुंदर. आणि खरं आहे आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ, भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
1: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल, तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
0: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ तू स्वतः आता कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात, वाचायला आवडतात?
1: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती दवांत गेली स भल्या पहाटे आणि तेव्हा कुठेतरी

0: तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली आणि त्याच एका भावनेतन किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातन ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पडतोय,
1: बोलतं करतोय
0: अगदी खरं बोलता करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रियसीसाठी केलेला हा एक छोटे खणी प्रयत्न ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीस आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघरशाल, पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघरशाल, गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस, अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर, विचाराला थांब नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग, ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय आज थोडं ऐक सखे. का गुरुसलीस अशी काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते अनु नको तर कोणते अन्य तुकडे, यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला, मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर, काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू, त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतिवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा, यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग, तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग, प्रेम प्रेम म्हणतात ते हेच नागते, असो सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही, म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके, आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस, क्या बात है, कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते, आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर, कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा, घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे, वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही, आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात, आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि हा संपूर्ण कुटुंब

0: लखलखता तारा असतो ती म्हणजे आपली आई. तेव्हा आई या आईसाठी तू काही कविता केलीस का?
1: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे, खरं तर ते कधी मिटणार नाहीये. आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे, निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे, शुद्ध आहे आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपलं आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे म्हणजे युगायुगांचे ऋण असतील कोणाची असतील तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू गायिलेले सप्तसूर तू, घातलेली एक साथ तू गायिलेले सप्तसूर तू, वाजविला वाळा मी निर्मिलेला नाद तू.
0: वा वा.
1: कोरी असता पाठी माझी पेन्सिल माझी झालीस तू, कोरी असता पाठी माझी पेन्सिल माझी झालीस तू, पाठीवरचा शब्द माझा पण शब्दांवरची रेघ तू, निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू, निजताना देह माझा मांडी तुझी मला दिलीस तू, तुझ्या कुशीतल्या उबे मध्ये उमगलेला मल्हार तू, तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मजा दाविला तू, तू भूतकाळ होऊन माझा वर्तमान मजा दाविला तू, तू भविष्य असलेस माझे तरी आजन्माची नांदी तू, शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू, शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू, मांडीवरी आज असली जीन्स तरी आमरणाचा उन्मेष तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू, प्रेम करावे शतता तुझ्यावर अशी दुधावरची साय तू,
0: कमाल.
1: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू, वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू, स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाजर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई, कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
0: निशब्द. खरच म्हणजे वा कमाल. ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीये, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या.
1: आणि शेवटची ओळ मी म्हटलं की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
0: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविताही तू सादर करतोयस, पण आता घड्याळ खुणावतोय आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: येस येस. तर शेवटची कविता जी सगळ्यांच्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमांची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता, तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
0: बर.
1: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
0: नक्की.
1: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ, गाज ऐक

0: टाकृष्ण धनांची मातीलाही सुटला दरवण, मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला, पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला. तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली, तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली. चंद्र निजला जरा म्हणून मला सुचू लागल्या प्रेम ओळी. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले, चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गहिवरले. प्रेम इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा घरी भरलेत.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो, आणि म्हणून हा शेर, प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. रंग रूप गंध स्पर्शाच्या पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून अशेर, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे, थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी, घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. काळीच कोरडे चिंब भिजुनी दाटून गेल्या प्रेमसरी, काळीच कोरडे चिंब भिजुनी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा. सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता. आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचं असं फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

वेळी कार्यक्रमाचा वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे यो आणि airmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही संक्षेपित करू.

राजपाल भगीरथ दशरथ वंशी जन्मले रघुनाथ त्याच्या औदर्याची मात पाहता वेदराज शास्त्र शिणले।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भारूड आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, उद्या संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात जरूर ऐका राम महामुनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. यानंतर संस्कृतमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

मानगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसंच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवाचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरज यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल. माझं घर माझं शेत यामध्ये आवड बळीराजाची. शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. रात्री 8 वाजता एक गाणी ताजे तवाने या कार्यक्रमात

झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10 आपली आवड हा रसिक श्रोत्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक तोरवी यांनी गायलेला राग केदार आम्ही प्रसारित करू. तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. उद्या बुधवार दिनांक 10 जून 2026 उद्या 6:05 आपण ऐकाल कार्यक्रम गिरवाणवाणी. यामध्ये त्रिपुर सुंदरी स्तोत्र आम्ही प्रसारित करू. 6:10 भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल प्रभात वंदन. 6:40 कृषीवार्ता या कार्यक्रमात खरीपातील भाजीपाला याविषयीची माहिती वाचक स्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनेद शेख यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:06 आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. 7:20 आणि 8:01 ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 आपण ऐकाल कार्यक्रम गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:15 आणि 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमात मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 9:30 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:15 सामुदायिक गायन पाठ या मालेत मराठी गीत आम्ही प्रसारित करू. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित रूपक नेत्रदान अलौकिक दान. सहभाग नेत्ररोगतज्ञ आशिष होलानी यांचा. 12:00 अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. यामध्ये विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत आणि सुरेश अग्निहोत्री यांचा ललित बंध आपण ऐकाल कुसुमातून फुलले सुमन. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:00 कृषीवाणी. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकाल. सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. या सभेत सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल युवावाणी. यामध्ये स्टेट ट्यून या सदरात 11 जून या महान गांधीवादी विचारक शिक्षक लेखक समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम महामुनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 अर्थविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवासाठीच्या कार्यक्रमात उद्यान विद्या पंडित पुरस्कार प्राप्त काकासाहेब सावंत यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदरीत वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील

यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात माधुरी तंडगे यांनी गायलेला राग नायकी कानडा आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. ते होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.
1: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली ही मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.
2: सर, जसं आपण आपल्या अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाविषयी बोलतो आहे, या अभियानाची आपण उद्दिष्टे आतापर्यंत सांगितलेली आहे, पण हे अभियान पूर्ण देशामध्ये कुठे कुठे राबवलं जात आहे त्याबद्दल काय सांगाल?
3: आपले राष्ट्रीय लेवलचे जी टीम आहे, आमचे जे अर्थतज्ञ अनिल बुकेल साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख साहेब, ही जी मंडळी मध्यंतरी आता मुर्मू मॅडम आपल्या राष्ट्रपती त्यांनाही भेटले, त्यांनाही सर्व सविस्तर सांगितलं, आपले चित्रपट तयार केलेले मॅडम, ती चित्रपट ज्यावेळी त्यांना दाखवली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की होणे गरजेचं आहे. त्यावेळी त्यांनी उद्गार काढले, मला ते म्हणले मी त्यांना भेटलो त्या मॅडमला वगैरे सांगितलं, तिने अगदी छान तिने त्यांना दिला रिस्पॉन्स, चांगला दिला, तिने सांगितले हो सर होणं गरजेचं आहे, यासाठी मी सुद्धा शिफारस केंद्राला करते. त्याप्रमाणे त्यांनी शिफारस केली, बोलताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की सगळं बघून होणं गरजेचं आहे, किती गरज आहे ही त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी ते आमच्या अनिल बुके साहेबांनी उद्गार काढले, मी म्हणले आतापर्यंत महात्मा पिता बघितले, मी महात्मा माता कधी बघितली नाही, ती मी आज बघितली म्हणजे तुमच्या रूपानं, हे त्यांचे उद्गार आहेत. दुसरं 2022 2000 लोकांच्या समुदायात ज्येष्ठांच्या पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला, तो आपल्या रामनाथ कोविंद साहेब माजी राष्ट्रपती त्यांच्या समोर ही अशी चित्रपटीद्वारे कार्यक्रम दाखवला गेला आणि तो बघितल्यानंतर त्याच्या अगोदर असं झालं की 8 दिवस त्यांनी याला प्रमाण दिलं नाही. बघून साहेब म्हणले अजून 8 दिवसानंतर म्हणलेत की मी सांगतो, कारण माझी IAS अधिकारी जे आहेत ती जोपर्यंत येस म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाहीत, कारण ही योग्य काय चुकीचं आहे ते ठरवतील आणि त्यानंतरच येणार. त्यावेळी ज्यांना वाटलं की ही योग्य आणि ही होणं गरजेचं आहे, त्यानंतर तिने काय केलं म्हणजे मी आता तुमच्या कार्यक्रमात येतो, त्यांनी तारीख दिली. त्यानंतर 2022 हा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, त्यावेळी सुद्धा त्यांनी उद्गार काढले, खरोखरच हा कार्यक्रम चांगला आहे, हा देशाच्या दृष्टीने फार मोठा मौल्यवान आहे आणि तो होणं गरजेचं आहे. त्यात एक तत्व सांगितलं गेलं, ना व्यक्तीला, ना पार्टीला, ना जातीला, ना धर्माला, आमचं मत आमच्या ह्या प्रस्तावाला. आज मला सांगा आमचे जवळजवळ आता 20 कोटी आसपास ज्येष्ठ नागरिक आलेत, आणि मग मला असं म्हणायचं आहे आमच्या 10-20 कोटी लोकांपैकी बहुतेक 12 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना हे पैसे देणं गरजेचं आहेत. अशा 12 कोटींना दिलं तर तो खर्च किती येईल, तर एक 12-14 लाख कोटी खर्च त्यासाठी येईल सरकारला, म्हणजे सरकारच्या उत्पन्नाच्या 4% खर्च ह्याच्यावर खर्च होणार आहे. एवढं दिलं तर एवढ्या लोकांना हे 10,000 देणार आहे, ह्या तरुणाईला सुद्धा पुढच्या जीवनात शाश्वती मिळणार आहे. अरे उद्या ही झालं की उद्या आपल्याला पण माहिती ही त्यांनाही जीवनात शाश्वत पुढे मिळाली ना, कारण आता बरीच वस्तू आहेत की 60 वर्ष झालं कुठं पेन्शन सन्मान धन कोणाला मिळतच नाही, पण देशाने जर असं सांभाळलं तर फार मोठा हा प्रश्न आपल्या देशाचा मिटेल. तो हा संपूर्ण ग्रामीण भागात येईल आणि ग्रामीण भागाचा पैसा फिरेल तर टॅक्स रुपये सरकारला मिळून जाईल आणि खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं शहराकडून खेड्याकडे चला, आज दागा झालाय, पण हे जर केलं तर खेडे आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि देश सुधारेल, कारण आपला भारत देश हा खेड्यांनी बनलेला देश आहे आणि ज्यावेळी खेडी सुधारतात त्यावेळी देश सुधारतो. एवढा मोठा ह्याच्यात फार मोठा प्रश्न आहे आणि मी त्यांना सलाम करतो आमच्या ह्या अर्थतज्ञ अनिल बुके साहेबांना की जिने हा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. परवा सुद्धा बघा तुमच्या हरिपूर इथं आहे, हरिपूरमध्ये सुद्धा आता कार्यक्रम मोठा झाला आमचा इथं, त्याला समाज कल्याणचे अधिकारी आले ते आणि आपले शेरेकर मॅडम म्हणून इथं आहेत, डेपुल

0: सरपंच येतात हरिपूरला, त्यांनी कार्यक्रम तो अटेंड केला, पण महिला वगैरे अशा भरपूर आल्या होत्या, त्यांना तो भावला की म्हटलं काय नाही आपण हा लढा करणं गरजेचं आहे, त्यामुळे आता ते शेअर कमिटी होती महिलांची सुद्धा, असं केल्यामुळे ही ताकद सगळ्या ज्येष्ठांची जर वाढली तर सगळ्यांच्या लक्षात येईल. कारण सरकार म्हणतोय तुम्ही नुसतं मागून काय करायचं, तळात नोटा होणं गरजेचं आहे ना, पण तळातनी ज्यावेळी मागणी जास्त होती त्यावेळी हे आंदोलन मोठं होतं आणि सरकारला ते देणं भाग पडतं. आणि हा प्रश्न जेवायचा आहे आणि मला सरकारला विनंती करायचं आहे की सरकारने ह्याच्याकडे आपल्या मुलाप्रमाण बघावं आणि ह्या लोकांची सेवा करण्यास संधी आहे त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा.
1: सर आता जसं बरेच वर्षापासून आपण पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थे वाळवाचे अध्यक्ष आहात, तर बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना आपण या संघटनेमार्फत मदतही केली आहे अनेक रूपामध्ये, तर याच्यामधला एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला आठवतो का एखाद्या ज्येष्ठांचा?
0: असे बरेच प्रसंग आहेत, काही प्रसंग असे आहेत परिस्थिती चांगली आहे. परवा आम्ही काटेच वाटप केलं.
1: बर.
0: एका माणसानं आम्हाला गावातल्या काठी दिल्या, म्हणजे आम्ही काय करतो सगळेच काय आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्ही काय एवढं खर्च केलं तर आम्हालाही परवडणार नाही ना, आम्ही कसं फिर आम्ही फिरतोय तरी आम्हाला अडचण येतो, पैशाशिवाय बाहेर पडताच येत नाही ना, मग आमचंही उत्पन्न कुठलं आहे, आमच्या पगार आम्ही भागवत असतो. मग ही दाते जी आहेत त्यांच्याकडे जातो, सर ह्या आपलं मला कसं वाटलं की प्रत्येक गावातनी बघितलं तर ज्येष्ठांच्या हातात कळकाची काठी नाही तर शिवरीची काठी असती, मग मला वाटतं एवढं सामान मग चौकात चौकात बसत्यात तर एखादी चांगली काठी ह्यांच्या हातात जर दिली तर त्यांना किती आनंद वानंद घ्यावयात, सन्मान पण राहून जाईल चांगली काठी माझ्या हातात आल्या म्हणून. असंच मी एका काही लोकांच्या बरोबर चर्चा केली तर एक जण तयार झाला, एक पोपट पॉवर म्हणून होता तो तयार झाला आमच्या गावातला, तर मला मी काट्या देतो, बरं म्हटलं काय अडचण नाही, मग तिने काट्या दिल्या आम्ही मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या काट्या वाटल्या. पण असं पण नाही की काय ना मी काट्या कमी पोडू शकलो, तेवढे सगळ्यात पुरवू शकलो नाहीत. परिस्थिती असताना सुद्धा एक मंडळी अशी आली, खर्च भरपूर आहे सगळं आहे पण म्हणजे मला काटे जर पाहिजे म्हणजे मला पोरगाय देणार म्हणजे मी काय करायचं, मग आता मला पण काय बोलायच नाही. मग मी परत गेलो, आम्ही दोघं तिघं गेलो, दुसरे दोन काट्या घेऊन आलो, त्या मंडळीनं गाड्या दिल्या, म्हणजे असे गाठवून झाली. काही चेस्मे आम्ही वाटप केली, अशा काय महिला होत भेटल्या म्हणले आम्हाला मला चष्मा देणं, पोरग म्हणते कशाला पाहिजे चष्मा, काय चष्म्याची गरज आहे तुला, म्हणून मला चष्मा म्हणून पुढे चालताना दिसत नाही, म्हणजे काय करू, अशा महिलांनी सुद्धा चष्मा दिली. ही सुद्धा आम्हाला काही प्रसंगाने वाटतंय की ह्यासाठी देणं गरजेचं आहे. काही आपल्या पुण्याला वगैरे अशी सर्व्हिसला जी आमची मुलं आहेत जी चांगल्या पदावर आहेत त्या मुलांचंही आम्हाला सहकार्य गावाच्या दृष्टीने मिळतं. कसं मिळतं, आता कोरोना काळ होता ते म्हणले आम्ही गावासाठी ज्या ऑक्सिजनच्या नळकांड्या वगैरे असतात हे तुम्हाला देतो, मास्क देतो, ते तुम्ही वाटा. आम्ही म्हटलं ग्रामपंचायत तिकडे द्या, नाही म्हणले ते आम्ही तुमच्याकडे देणार आहे, म्हणले तुम्ही वाटणार असला तर आम्ही देतोय, म्हणलं द्या. मग ते बॉक्स भरून आमच्या गेले आणि आम्हाला आयुर्वेदिक दवाखाना एक सांगलीचा जिल्हा परिषद नामाने दिलेला आहे विरगोळी केंद्र म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, तर तिथं आमचं विरगोळी केंद्र स्थापन झालेलं आहे, तिथं आम्ही विरगोळी केंद्राचं काम करतो. तिथं पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था, चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संस्था अशा दोन संस्था कार्य करतात आणि आता तिसरी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान तीन संघटना तिथं आता कार्यरत आहेत आणि त्या तिन्ही संघटनेमुळे आम्ही महिला पुरुष एकत्र येतो आणि हे कार्यक्रम राबवत असतो.
1: सर आपला भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, अनेक म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळ्या प्रकारचे सण वार आपण साजरे करत असतो, तर आपल्या या संघटनेमार्फतही आपण वृद्ध लोकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे सण अर्थातच साजरे करत असाल, तर त्याबद्दल काही सांगता येईल का?
0: आता थोडक्यात बघा, महिलांचा सण नागोबा, नागोबाच्या महिलांना जुनी गाणी चांगली येतात, जुन्या महिलांना, नवीन महिलांना काहीच माहित नाहीत, मग हे थोडस ती संस्कृती राहावी म्हणून आम्ही काय करतो सगळ्या महिलांना एकत्र करतो, सगळ्या ज्येष्ठ महिलांना करतो, नागोबा तयार केला जातो. एका एक महादेव मंदिर म्हणून तिथं आहे, महादेव मंदिरामध्ये तो नागोबा ठेवला जातो, तिची पूजा केली जाते, आरती केली जाते, ती डोक्यात घेऊन तिथं दुसरीकडे आमच्या तिथं एक 200-300 मीटरवर एक सद्गुरु जंगले महाराज मठ आहे, तिथंपर्यंत गाणी म्हणत तिथंपर्यंत गेली जाते आणि तिथं पुन्हा प्रत्येकाला प्रसाद देऊन तिथं हे केलं जातं. हा एक त्या पद्धतीनं आम्ही करतो, दोन्ही सण जे आहेत अशा पद्धतीने सादर करतो. शिवजयंती आहे, शिवजयंतीला आम्ही सादर करत असताना तरुण मुलांच्या मध्ये सादर करतो, माझ्या त्याचे फोटो येत आहेत सुद्धा त्याचे पेपर बातमी त्या, तर करत असताना मुलांनाही सांगून करतो की शिवाजी महाराज जसं केलं जसं त्यांचं तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे तुम्ही राहावा, नुसतं डोळमे आणणं नाचवणं हे केलं म्हणजे हे आहे का, शिवजयंती साजरी करणं आहे का, गणपती उत्सव साजरा करणं आहे का, असं त्यांना आम्ही प्रबोधन करतो आणि चौकात आम्ही थांबून येणाऱ्या प्रत्येक जे मंडळ आहे त्या मंडळाला आम्ही नारळ देतो, कारण ते वाजवत येत असतात, पण काही वेळा आम्हाला अनुभव जेव्हा येतो तेव्हा अगदी हळूहळू आवाजात करून आपलं ते जातात, म्हणजे परिणाम हा चांगला होतो. आणि त्यामुळे समाज कार्य त्या निमित्ताने घडून जातं.
1: बरोबर सर. जसं आपण आता हा ज्येष्ठ नागरिक संघटना जी आपण स्थापन केलेली आहे, अर्थातच ही संघटना स्थापनेमागचं उद्देश हे आहे की ज्येष्ठांच्या समस्या सोडवणे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी होणे.

0: तर असा एखादा प्रसंग आपल्याला लक्षात आहे का की ज्यामुळे आपल्याला असं वाटलं की नाही बॉ ही ज्येष्ठ नागरिक संघटना मी स्थापन केली तर आज त्याचं जे त्याचं एक समाधान तुम्हाला मिळालं असा एखादा प्रसंग आठवतो का भावना प्रधान?
1: ज्यावेळी आम्ही संघटना स्थापन करत गेलो काहींचा एक दोन तीन प्रश्न असे आले की त्यांच्या जमिनी मुलांनी नावं करून घेतले होते.
0: अच्छा.
1: मग त्याला माहित नाही. मग आम्ही काय केलं, एक सामंजस्य करार म्हणून त्याने एक प्रत्येक तहसीलदारला प्रांताच्या मार्फत तो केलेला आहे. त्याने त्याचा अध्यक्ष प्रांत असतात, सचिव तहसीलदार साहेब असतात. मग त्याचा एक ज्येष्ठाचा मेंबर एक असतो. मग त्यांना भेटलो, म्हणजे असे काही प्रत्येक तालुक्यात जे प्रश्न आहेत, एक दोन प्रत्येक तालुक्यात प्रश्न येतात, त्याची वाईट परिस्थिती. पण त्यांना वाटलं की तितका आनंद त्यांचा बघून की आम्हाला त्याचं समाधान वाटलं की शेजार व्यवस्थित झालं. मुलाने सांगितलं मला मुलाच्या वरती काय करायचं नाही, फक्त त्यांना बोलून आपण त्याचं समजूत करूया आणि हे करूया. मला काही पोरांनी द्यायचं आहे, पण माझ्या जे फसवून जर माझ्याने घेतलंय ती मला वाईट वाटते म्हणली, ती त्यांना एकत्र करून आपलं हे करूया. मग अशा पद्धतीने आम्ही त्यांना एकत्र आणलं, त्यानंतर त्यांना समाधान वाटलं आणि त्या कुटुंबालाही समाधान वाटलं.
0: असे
1: काही प्रसंग असे येतात.
0: बरं सर, आज एक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आपण अध्यक्ष आहे, गेले कित्येक वर्षापासून आपण काम करता आहे, देशव्यापी संघटनेचे सुद्धा आपण एक समन्वयक म्हणून काम करता आहे, तर आजपर्यंतचा आपला अनुभव आणि आपण केलेलं कार्य हे लक्षात घेता आज आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की त्यांनी एक समाजाचा घटक म्हणून, एक आपल्या देशाचा एक सक्षम नागरिक म्हणून त्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे याबद्दल आपण त्यांना काय संदेश द्याल?
1: बघा, आता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठाकडे दुर्लक्षित झालंय. कारण तिने मला, त्यांना असं सांगायचं आहे की आजपर्यंत 60 वर्षापर्यंत तुम्हाला तिने सांभाळले, काही तिने तुम्हाला मागितलेलं नाही, फक्त माया आणि प्रेम द्या. पैसा तिने तुम्हाला कधीच मागितलं नाही. तुमचं कुठे जरी दुखलं तर त्याला वाईट वाटतंय, अरे माझ्या पोराला काही लागलं का. पण तुमचं सगळ्यांचं तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं तो एका कोणाड्यात गेला, कुठल्याच समाजाचं लक्ष त्यांच्याकडे नाही. आणि ही जर लक्ष ह्या तरुणांनी दिलं, तिनेही समजून मला त्यांना संदेश द्यायचा आहे, आज आम्ही 60 वर्षाचा आहे, आज 70 वर्षाचा आहे, 80 वर्षाचा आहे, भविष्यात तुम्हीही होणार आहात, तुम्हाला ही वेळ येणार आहे. आज जर तुम्ही तुमचं संस्कार म्हणजे काय, आज जर तुम्ही आई वडिलांना सांभाळलं तर तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील, तुम्ही जर नाही सांभाळणार तर उद्या पोरगाही तुमचा तसाच करणार, मग काय करणार आहे. हा संदेश आहे माझा आहे त्यांना. कृपया की ज्येष्ठाकडे दुर्लक्ष करू नका, ज्येष्ठांचे लक्ष द्या, की आई वडील म्हणजे आपला काळजाचा तुकडा आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या.
0: बरं,
1: तसंच ह्या देशात, संपूर्ण देशभर हे आमचं आंदोलन चालू आहे. हे आंदोलन चालत असताना आमच्या प्रत्येक राज्याचाही प्रश्न काय आहे, काही राज्यातही मान्य केलेलं आहे. तर मागच्या 15 जुलै 2025 संसदेमध्ये अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं गेलं. ते विधेयक काय आहे की 7,000 रुपये सन्मानधन ज्येष्ठांना देण्यात यावं मासिक. दुसरी मागणी काय आहे की त्यांना संपूर्ण राज्यभर फिरण्यासाठी 15,000 रुपये मानधन देण्यात यावं तीर्थक्षेत्रासाठी थोडक्यात. तिसरी मागणी आहे त्यांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत द्यावी. आणि चौथी मागणी आहे की त्यांना एक हेल्पलाईन द्यावी.
0: बरं,
1: अशा त्या मागण्या आहेत. मला सरकारला असं सांगायचं आहे की ह्या सरकारने हे विधेयक जे आहे ही मंजूर करून करावं आणि ह्या ज्येष्ठांना न्याय द्यावा. आता त्यांनी काय सांगितले, कारण की आर्थिक तरतूद नसल्यामुळं ते मानू शकत नाहीत. भले पैशाचा प्रश्न राहिला, पण बाकीच्या तर गोष्टी ते करू शकतात का? नाही. पेन्शन जर राहिला, हेल्पलाईन करू शकतात, आरोग्य दृष्टी करू शकतात, एसटीला ते देऊ शकतात, तीर्थक्षेत्र योजनेला. आम्ही जवळजवळ 30 ते 37 हजार लोकांना ह्या 3-3 हजार रुपये वर्षातून एकदाच मिळत होतं, ते मिळालंही लोकांना. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु असे बरेच लोक राहिल्यात की वयस्रू योजना सरकारनं काढली. वयस्रू योजनेला 3-3 हजार रुपये दिलं, बऱ्याच लोकांना मिळालं, पण जवळजवळ 50% लोक राहिलेत की त्यांना मिळालेले नाहीत. मग ही मला सरकारला विनंती करायची आहे की ज्यांची ज्यांची नावं इथं जाहीर झाल्यात, आमच्याकडे ती यादी आहे, त्याप्रमाणे राहिलेल्या लोकांना ते 3,000 मिळालो की जे सामान्य माणसापर्यंत पोहोचतील, म्हणजे त्यांना वाकड, चष्मा, काय डोळ्याचा ऑपरेशन असेल ते करता येईल. ही मला सरकारला विनंती करायची. काही राज्य लोकांनी, काही आपल्या सरकारने आतापर्यंत सन्मान देतो, पेन्शन देतो असंच सांगितलं, पण आतापर्यंत कुणीही काही दिलेलं नाही. त्यामुळं आता आम्हाला अशी वेळ आली आहे की कृपया ह्यांना मला विनंती करायची आहे की आम्हाला कृपया रस्त्यावर उतरायला लावू नका. हीच मला सरकारला नम्र विनंती करायची आहे.
0: बरं सर, आज आपण इथे आलात आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयी आपण विस्तृत चर्चा केली, त्यांचे दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स आपण इथे डिस्कस केले आणि आज आपण इतकं त्यांच्यासाठी कार्य केलं आहे आणि भविष्यातही आपण त्यांच्यासाठी बऱ्याचशा उपाययोजनांबद्दल बोललो. तर आपल्या पुढच्या योजनांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून

0: धन्यवाद मानते. नमस्कार.
1: नमस्ते. आमची दखल घेतलीबद्दल, ज्येष्ठांना प्राधान्य दिल्याबद्दल आम्ही आकाशवाणीचं आभार आणि अभिनंदन.
2: अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
4: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
3: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
4: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
3: वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोत्याहो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे.

0: विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना नवीन विद्याशाखांना नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे हसन मुश्रीफ उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटाई इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती.

श्रोते हो, मुंबई वेधशाळेच्या हवामानाच्या अंदाजानुसार सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यामध्ये 10 जून रोजी ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी बरसण्याची शक्यता आहे.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत.

0: श्रोतेहो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणे याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांची निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामुळे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना

0: संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे, ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाख पर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अशा प्रकारे कर्ज मुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना

0: वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात, त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो या अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपर जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे चार पाच प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. माझं घर माझं शेत.

राम राम मंडळी. आज मंगळवार दिनांक 9 जून 2026. कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णताईचा नमस्कार. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आवड बळीराजाची. आज या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया धुमधडका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना आडीकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं. या गीतासाठी

दुःखसंधी कळवणारे आमचे श्रोते राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती शिवज्ञ, शिवशंभो, शिया पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, तसंच अभि, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरंगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला विलास दवणे कागल येथून, सुभाष मिणसे शिरडून येथून, सचिन किल्लेदार भडगाव येथून, शशिकांत पाटील कुरुंदवाड येथून आणि श्रीनिवास कांबळे येड्राव येथून, गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक

येथून, सचिन किल्लेदार भडगाव येथून, शशिकांत पाटील कुरुंदवाड येथून आणि श्रीनिवास कांबळे येड्राव येथून, गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक, तसंच विद्यानगर कवठे महांकाळ येथून संजीवनी सीओ, सुजाता सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर, सेनापती कापशी येथून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं धुमधडाका या चित्रपटातलं हे गीत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यानंतर ऐकूया भालू या चित्रपटातील पी सावळाराम यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं. या गीतासाठी स्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचं आहे. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघचे श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे आणि गीतांजली सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसुरदुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून, तसंच मुक्काम पोस्ट कंदलगाव येथून कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे. फकीरा रेडिओ श्रोता संघाचे बीड इथले आमचे श्रोते रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, तसंच तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, तसंच दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन. मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथून प्रसेनजित धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोटे, रिया, अमृता कांबळे, रितिशा, अभिदीप धेंडे, अथर्व धेंडे, आशिष धेंडे, अतुल धेंडे, पल्लवी धेंडे, स्वराज धेंडे, सुनंदा कांबळे, श्रद्धा कांबळे, जयवर्धन कांबळे आणि समस्त धेंडे परिवार. तसंच घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून महादेवराव डोंगळे आणि परिवार. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं भालू या चित्रपटातलं हे गीत.

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: आवड बळीराजाची या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फटाकडी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते मैत्री श्रोता संघचे सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, अश्विनी विक्रम तानवडे, अक्का दयानंद साळवी, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भांबिष्टे, सारिका संभाजी सुतार, श्रुतिका सुतार, लता राजाराम चव्हाण, निशा नितीन, संजय कडाले, रोहिणी भारत साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथून. तसंच चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी आणि आदित्य कुमार फुगे हे सगळे श्रोते रवी ग्रुप चंदूरचे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सांगी हे सगळे औरंगाबाद येथून, वैभव गौरव लोखंडे भवसिंगपुरा औरंगाबाद येथून, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्रा केळकर वाकुळणी तालुका बदनापूर येथून. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं फटाकडी या चित्रपटातलं हे गीत.

आवड बड़ी राजाची या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, हा खेळ सावल यांचा या चित्रपटासाठी. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते बंडोपंत शहा गुरुजी सांगली येथून, मोजे साकोळे जिल्हा भंडारा येथून नंदूदादा, अनुराधा डोंगरे, प्रवीण शिंदे, डी आर कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, संदीप कोळी, सदा लोकरे, तसंच कंपोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून जयहिंद रेडिओ श्रोता संघाचे उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाखेर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, विस्लिमा बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद आणि मिहिरा सय्यद. बनाचीवाडी तालुका राधानगर येथून सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गीत.

बन्या बापू या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातील मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ऋषीराज यांचं होतं. या गीतासाठी पसंती गणवणारे आमचे ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट वर्तवाड्यातून विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा आणि सोहम जंगम, तसंच अनिकेत जंगम आणि मित्रपरिवार. मही येथून एकनाथ इंगवले, दत्तवाडेथून अण्णा सोखोत, केरूर येथून बाजीराव वाघमारे, तसंच कुरुंदवाड येथून गजबर अत्तार आणि फरद मोमीन, चाबुकस्वारवाडी मिरज येथून भारत अमेरिका प्राजक्ता आनंदी, चंद्रशेखर मालन आणि पोपटराव सरकार, तसंच जांभरून अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी आणि साध्वी जोशी, परभणी येथून गणेश हणमगावकर. या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं बन्या बापू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आवड बळीराजाची हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोपर्यंत अपर्णा तैलन आता निरोप द्या. नमस्कार श्रोते. याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत अपर्णा तैलन निरोप द्या. नमस्कार. माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. जोगवा या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत, संगीता जयातुली.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेली संजय पाटील यांची गीतरचना आपण ऐकली. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलं. श्रोते यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि

शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि न्यूज एअर न्यूज मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे, असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी CBI आणि IB या संस्था काळजी घेत आहेत, असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत

0: पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट अवामी एक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावळकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाई झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू 200 अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच

0: गेल्या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लूज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे एक आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम काय होईल, त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आता आपला
0: आपण 3र्या वर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, $2 ट्रिलियन. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. 3र्या क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली एक 7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7% पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5% खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 चे पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने

0: आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: वृद्धी जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण हे चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंटचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंटचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे, हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 21 वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे, सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे, त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, म्हणजे काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळ अशा गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेशी संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या पुढे तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंट मध्ये ते PM किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा

0: करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू. यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभविषयी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी जे केले, आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत, एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते.
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेपशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे. आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचे अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्णत्या याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहेत, त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की, शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी, या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय आहेत?
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते, त्याच्यात काहीच हे नाही, पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म झालेले आहेत. आपल्याकडे एक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ऍग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे हे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता, तिथले लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न, जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स

असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे. कारण एक 90s दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक, याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे

0: करायच्या असतात. आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारनी जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारनी
1: उल्लेखाचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे, पण साठवणुकीचा जो भाग आहे कोल्ड स्टोरेजेस वगैरे आता त्याची संख्या वाढली आहे गेल्या 12 वर्षात,
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत कारण की त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असंही असतं की ऍग्रीकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे, याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च सरकारचा जो काही खर्च असतो अर्थसंकल्पीय तरतूद असते ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण करून होतो त्यावेळेसपासून ऐकतो गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मुली सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पीय तरतूद तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च व्हायचा तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारत मध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळत आहे त्यांच्या खात्यामध्ये, विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे, हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे, पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेमध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या

0: दिला आहे आणि जवळजवळ आता 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिले हर घर जल योजनेमध्ये आता एलपीजी कनेक्शन दिले उज्ज्वला योजनेमध्ये या बहुतांश योजनांचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केली
1: आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच
1: महेश तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या मानवनिर्मित आपत्ती आल्या त्यात कोरोना असेल आता तेल संकट असेल अतिवृष्टी असेल या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे आणि कोरोना या दोन कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते वॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे नॅचरल डिझास्टर्स म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे आता ओडिसामध्ये म्हणा वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला लोकांना तिथनं हलवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीने जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे ते इतकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाहीये आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते
1: आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी तिथली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे धन्यवाद अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल त्यामुळे आज आपण इथंच थांबूया इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद
0: धन्यवाद
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते जीवन भावसार निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे

0: बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर.
1: आणि
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या

यानंतर 8:45 आणि समाचार संध्या आणि 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक हे कार्यक्रम आणि 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. रात्रीचे 10 वाजले, श्रोते मात्र प्रसारित करत आहोत आपली आवड. श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांच्या स्वरातील शशी गजवानी यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचा, चित्रपट मुलगी झाली हो. या गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते मुक्कामपोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमणापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, तसंच संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, बनाचीवाडी राधानगरी येथून सुप्रिया ओंकार, विद्या साईनाथ, संस्कार प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, तसंच नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, जत जिल्हा सांगली येथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी, वंदनानगर इंदौर येथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती प्रयाग चौधरी आणि देविका चौधरी. ऐकूया या सगळ्यांच्या आवडीचं मुलगी झाली हो या चित्रपटातलं हे गीत.

आपली आवड या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सापळा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांचं गीत. संगीत आहे माणिकराव पोपटकर यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, तसंच फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, तसंच दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन, चाबुकस्वारवाडी तालुका मिरज येथून भारत, निशाताई अमेरिका, प्राजक्ता, लालू, सोनू, आनंदी, मालन आणि पोपटराव सरकार, बसमत रोड परभणी येथून रणजित कोरगावकर, कांचन कोरगावकर, सृष्टी कोरगावकर, समरजित कोरगावकर, विष्णू मेत्रे, बंडू मगर, रघुनाथ शिंदे, सखाराम रनेर आणि संजय भराडे. तसंच या गीतासाठी पसंती कळवणार आहेत चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, बाबासो दुकानदार, हे सगळे रवी ग्रुप चंदूरचे श्रोते. तसंच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. ऐकूया सापळा या चित्रपटातलं या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आपली आवड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया महानंदा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड येथून, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर येथून, तुषार प्रसिद्ध, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूर येथून, तसंच बस्तवाड इथून विजय कुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी जंगम, श्रुती स्नेहा मियारा जंगम आणि परिवार, तसंच शांतीनाथ सुतार, शिरद पवार, रावसो शिरोले रुकडी येथून, अण्णासो खोत दत्तवाड येथून, बाजीराव वाघमोडेकर, एकनाथ हिंगवले, गजवर अत्तार कुरुंदवाड येथून, लियाकत जमादार, हे सगळे श्रोते कुरुंदवाड येथून. मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं महानंदा या चित्रपटातलं हे गीत.

प्रत्येक स्त्रीचा भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

लक्ष्मीजी पाऊले या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून मैत्री श्रोता संघचे सुरेश रामू साबळे रेखा सागर साबळे अलका दयानंद साळवी मेघा सुभाष सातवेकर आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे अनिता राहुल भांबिष्टे लता राजाराम चव्हाण अमित नारायण लोंढे आणि विजयकुमार स्वामी सेनापती कापशी येथून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण विद्यानगर कवठे महांकाळ येथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट हसूरदुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तिभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट कंदलगाव येथून कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे एअरपोर्ट रोड वंदनानगर इंदौर येथून वंदना मराठा भाऊ मराठा गणेशदादा मराठा कार्तिक भाऊ मराठा परी संजना मराठा तसंच राजाराम गायकवाड श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड येथून अभि अदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबाबावडा कोल्हापूर येथून सुशीला विलास दावणे कागल येथून सुभाष मिणसे शिरढोण येथून सचिन किल्लेदार भडगाव येथून श्रीनिवास कांबळे यड्राव येथून शशिकांत पाटील कुरुंदवाड येथून या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगई या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुसूदन कालिलकर यांचं गीत संगीत एन दत्ता यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत प्रेमजीवाळा रेडिओ श्रोता संघाचे गणेशनगर बांबवडे येथून भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी वारणा कापशी येथून कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा आणि उत्तम पाटील डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये गावभाग सांगली येथून बंडोपंत शहा गुरुजी तसंच विठ्ठल मंदिर चौक बीड शहर येथून प्रकाश पगारिया पराग पगारिया प्रदीप पगारिया केशव पटेल आणि रामनिवास

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया विनायक तोरवी यांनी गायलेला राग केदार.

विनायक तोरवी यांनी गायलेला राग केदार आपण ऐकला. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.